एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
1: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार?
0: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in
3: सूर्यघर। प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
4: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
3: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
4: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
3: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
5: अहो घर खर्चासाठी पैसे द्या,
0: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
5: आणि लाईट बिलाचे
0: आता 0 रुपये कसे देऊ?
5: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
0: हो हो नक्की। PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
6: हर घर सूर्यघर।
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
4: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
3: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 82 75 92 59 00।
4: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून, टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
7: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो श्रोते हो, आपण जर समजा कमवत असाल म्हणजे आपल्याला जॉब असेल, आपण बिझनेस करत असाल, व्यापार करत असाल, आपली इंडस्ट्री असू शकेल किंवा आपली छोटी मोठी एखादा व्यवसाय असेल, चहाची टपरीसुद्धा असू शकेल, अशा पद्धतीनं जर आपण महिन्याला काही ना काहीतरी कमवत असाल तर आपली इच्छा नेहमी असते की आपलं घर संसार चालवून काही ना काहीतरी सेव्हिंग करावं, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल, त्या धनाचा उपयोग होऊ शकेल, अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न पण करत असतात। बऱ्याच वेळेस ते बँकेमध्ये अकाउंट करतात, सेव्हिंग अकाउंट करतात, महिन्याला काहीतरी पैसे ठेवतात किंवा कुठेतरी फिक्स डिपॉझिट ठेवतात किंवा असं बरंचसं काही काही करतात, किंवा आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे असंही ऐकण्यात येते की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, SIP काढा, शेअर मार्केटमध्ये गुंतवा, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या कानावर पडतात। तेव्हा आज आपण थोडंसं प्राथमिक स्वरूपामध्ये, कारण हे क्षेत्र खूप फास्ट आहे, याच्यामध्ये खूप आपल्याला माहिती घ्यावी लागते, पण आपण प्राथमिक स्तरावर चर्चा करणार आहोत की आपल्याला इन्व्हेस्टमेंट नेमकी करता येऊ शकते का, त्याच्यासाठी खूपच पैसे कमावं लागतात का, किंवा नेमकं काय असतं, असे जे जनरल आपले क्वेश्चन्स असणार आहेत, प्रश्न पडणार आहेत, त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। आणि त्यासाठी रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री रोहित पडवळे यांना। ते मूळतः उपळ्याचे आहेत, पण त्यांचं इंजिनिअरिंग जे आहे ते MGM इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर इथे झालेलं आहे, ENTC मधून 2013 साली। सध्या ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर अशा पद्धतीनं कार्य करतात आणि स्वतःचं बिझनेस प्रोफाईल आहे आणि धाराशिव बेसमधून ते हे सगळं काम करतात. पण ऑल ओव्हर इंडिया ते कुठेही पॅन इंडियामध्ये ते त्यांची ही सर्व्हिस देऊ शकतात. तर अशा पद्धतीनं रोहित पडवळ यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. रोहित, मी तुमचं स्वागत करतो.
8: थँक्यू सर.
7: तर रोहित, जसं मी आत्ता एक छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, त्यातल्या त्यात इन्व्हेस्टमेंट हा भाग सगळ्यात महत्त्वाचा येतो. तर मला सगळ्यात अगोदर तर हे सांगा की इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे नेमकं काय?
8: मुळात ना सर, इन्व्हेस्टमेंट म्हणजे की ॲक्च्युली की आपण जे काही अर्निंग पैसे कमवतो, मग ती स्वतः माणूस कमवतो, चिल्ड्रन्स काही स्कॉलरशिप असतात त्यांना मिळतात, त्या गृहिणीने काही पैसे साठवलेले असतात, हे काय करतो आपण की पहिल्यांदा सेव्हिंग करायला शिकतो.
7: म्हणजे आपण आपल्या आयुष्यात,
8: हा सर, म्हणजे आपण आपल्या आयुष्यात काय करतो की काटकसर करायला सुरुवात करतो. काटकसर करतो म्हणजे आहे ते आपल्याला जे पैसे आहेत आपल्याकडती त्याच्यामध्ये आपण भागून आपल्याकडे शिल्लक कशी रक्कम राहील म्हणजे सेव्हिंग करायला शिकतो. पण सेव्हिंग केल्यानं पैसा वाढत नाही, पण त्याला अजून एक असा क्लॉज आहे की सेव्हिंग केल्याशिवाय राहिलेला पैसा इन्व्हेस्ट पण करता येत नाही. सेव्हिंग केलेला पैसा हा ग्रोथ राहिला पाहिजे, ग्रोईंग स्टेजमध्ये राहिला पाहिजे, म्हणजे तो वाढला पाहिजे. जसं की एखाद्या गृहिणीला
7: सेव्हिंग वेगळं, इन्व्हेस्टमेंट वेगळं,
8: येस सर. पण सेव्हिंग असल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करता येत नाही, हा त्याचा प्राथमिक रोल आहे. समजा आपण एका गृहिणीला उदाहरण घेऊ, गृहिणी सर्व आपण सर्वांच्या घरी असतात. गृहिणीला पैसे आपण जर महिन्याकाठी 1,000 रुपये दिले काही खर्च न करता, त्यातून तिला तिने घर खर्च भागून 1,500 रुपये तिच्याकडे शिल्लक राहिले. ती पैसे काय करते, सेव्हिंग ती एक काही डब्यामध्ये ठेवेल, काही तिचं
7: बचत गटात टाकेल, बँकेत टाकेल,
8: कशाल किंवा FD करेल काय असेल ते, मग त्याच्यामध्ये त्यांना रिटर्न्स किती येतील? साधारण आता जर पाहिलं तर फिक्स्ड डिपॉझिटचा बँकिंगचा रेट जो पाहिला तो 5-7% रेट आहे त्या तुलनेनं. पण त्याच्याच अपोजिट जर आपण पाहिलं की वाढत्या काळानुसार वाढती जी महागाई आहे ती 6-6.5% आहे आज भारत देशामध्ये. मग आपण जेव्हा सेव्हिंग केलेले पैसे जेव्हा इन्व्हेस्ट करण्याचा विचार करतो तेव्हा आपण हा प्राथमिक विचार केला पाहिजे की आपण सेव्ह केलेले पैसे हे जे वाढत्या महागाईला जो दर आहे त्या दरापेक्षा जास्त पटीने वाढले तर ते आपल्याला प्रॉफिटेबल राहतील. मग त्या काळात आपल्या पैशाची ग्रोथ होते ही याचं आपल्याला अंदाज काढता येईल. त्यासाठी आपण सुरुवातीला सेव्हिंग केली पाहिजे आणि मग इन्व्हेस्टमेंटचा विचार केला पाहिजे.
7: बरं, म्हणजे सगळ्यात प्रायमरी स्टेज तर सेव्हिंगची आहे.
8: येस सर, डेफिनेटली.
7: ठीक आहे, आता मग माझ्यासारखा व्यक्ती असं म्हणू शकतो की अरे तुम्ही काय सेव्हिंगचा विषय सांगताय, जेवढी माझी महिन्याला पगार येते किंवा जेवढं मी कमावतो तेवढं तर सगळं माझं घर खर्चातच जातं.
8: हा, याच्यासाठीच काय पाहिजे सर की आपल्याला आहे ना आपल्या आयुष्यामध्ये एक फायनान्शियल ऍडवायझर पाहिजे. फायनान्शियल ऍडवायझरची गरज काय आहे की फायनान्शियल ऍडवायझर तुमचा प्रॉपर फायनान्शियल प्लॅन बनवून देतो. की सपोज की तुमच्याकडे जी अमाऊंट आहे, तुमची जी सॅलरी येते, तुमच्याकडे इतरत्र काही सेव्हिंग अमाऊंट असते, ती अशा पद्धतीने इन्व्हेस्ट केली पाहिजे की त्याचा तुम्हाला बेनिफिट भेटला पाहिजे भविष्यामध्ये आणि महागाईपेक्षा जास्त रेटनं तुम्हाला ती रिटर्न मिळले पाहिजेत. पण यासाठी कसं आहे की आपण इंडिव्हिज्युअल लेवलवर आपलं प्रायमरी गोल काय असतो की माझा अर्निंग सोर्स पाहिजे, मला मंथली सॅलरी किंवा माझ्या व्यवसायातून जे उत्पन्न मिळतं त्याच्यावर आपला प्रायमरी फोकस असतो. मग आपण एखादा फायनान्शियल कन्सल्ट केला तर तो सांगू शकतो की तुम्ही तुमच्या व्यवसाय करता इतके अमाऊंट इतके पर्सेंट करू शकता, तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणा करता एवढे पैसे करू शकता, तुम्ही तुमच्या इमर्जन्सी फंड एक म्हणतात आपल्याकडे तो एक त्या एक फंडचे आपल्याकडे. मी तर म्हणतो की सर्व लोकांनी अत्यावश्यक बाब आहे या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. इमर्जन्सी फंड असा आहे की या फंड जसा आता आपण रिसेंटमध्ये पाहिलं की कोविड सारखा आजार आला यामध्ये लोकांकडे इमर्जन्सी हा फंड नव्हता. म्हणजे ऍक्च्युली पाहायला गेलं तर लोकांना याची अवेअरनेसच नाही की का केला पाहिजे, कशासाठी केला पाहिजे, तो असतो किती केला पाहिजे या गोष्टीची. कोविड सारखा असा मोठा आजार किंवा काही दुर्घटना झाली तर आपल्याकडे काही सेव्हिंग जे आहे जे आपण इमर्जन्सी फंडमध्ये ठेवतो जेणेकरून आपण जे इन्व्हेस्ट केलेले पैसे असतील जसे की FD काही लोकांनी गुंतवले असतील, काही लोकांनी गोल्डमध्ये केले असतील, काही लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये केले असतील, काही लोकांनी शेअर्समध्ये केले असतील, ज्या इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहेत त्या ब्रेक करायची आपल्याला वेळ येऊ नये. जे की लॉंग टर्ममध्ये जे आपल्याला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीवर प्रचंड परतवा देतात.
7: बरोबर,
8: अशा योजनेवरती.
7: अच्छा, मग आपण थोडंसं अजून एक स्टेप पुढे गेलो पण अजून मी थोडंसं बॅक स्टेपला येतो की ठीक आहे, तुम्ही म्हटलात की काही ना काहीतरी फायनान्शियल ऍडवायझरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं रकमेचं ठरवू शकता. मी म्हणतो माझ्या महिन्याला 2-3 हजार रुपये शिल्लक राहतात आणि मी कशाला ते इन्व्हेस्ट करत बसतो, त्यासाठी तर महिन्याला 10-15-20-25-50 हजार रुपये पाहिजे इन्व्हेस्ट करायला.
8: नाही नाही सर, हा आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज आहे. आता आपण सध्या TV वरती IPL चा आता सीझन चालू आहे त्याच्यावरती सध्या आपण पाहिलं किंवा TV सिरियलमध्ये जरी पाहिलं तुम्ही तर म्युच्युअल फंडही हे MFI म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड असोसिएशन हे सध्या मार्केटिंग करते आणि लोकांना इन्व्हेस्टरला अवेअरनेस करते की आपण आपल्यामध्ये जे आहे ना इन्व्हेस्टिंगच्या बाबतीत फार मोठे गैरसमज आहेत की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप मोठी अमाऊंट लागते, त्यासाठी खूप मोठी प्रोसिजर करावं लागते, हे मिथ आहे. तुम्ही म्युच्युअल फंड असे आहे की आता तर सेबी असा नियम म्हणत आहे की तुम्ही 100 रुपयापेक्षा पासून ते 1 कोटीपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात, त्याला असं काही बंधन नाही. आणि त्यासाठी तुम्ही जॉबच केला पाहिजे, तुम्ही गृहिणी आहेत म्हणून तुम्ही करू शकत नाही, असली कोणतीही कंडिशन त्याकरिता नाही. इन्व्हेस्टमेंट जर स्टार्ट करायची असेल तर सुरुवातीच्या काळात फक्त आपल्याला सेबीच्या नियमांतर्गत पाहिलं तर फक्त आपल्याला आपलं पॅन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, बँकेमध्ये खातं पाहिजे, याच फक्त आपल्याला सुविधा लागतात इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी.
7: ठीक आहे. तर मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते श्री रोहित पडवळे यांच्याशी. ते मूळतः उपड्याचे आहेत, सध्या धाराशिवमध्ये त्यांचा बेस आहे आणि त्यांचं MGM इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर येथून ENTC या याच्यामध्ये 2013 साली ते पासआउट झालेत. पण सध्या मात्र ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून त्यांचा बिझनेस प्रोफाईल आहे आणि त्याच्यामध्ये काम करत आहेत. आता प्रश्न येतो, ठीक आहे, मग आता इन्व्हेस्टमेंटचे तर भरपूर स्ट्रीम असू शकतात. मला सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतं, मला प्लॉटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतं, मी म्हणजे एनिथिंग करू शकतो. समजा एखादं घर घेऊ शकतो, एखादी प्रॉपर्टी घेऊ शकतो, बँकेमध्ये मी सेव्हिंगला ठेवू शकतो, असं काहीही करू शकतो. मग म्युच्युअल फंड SIP हे सारखं जास्तीत जास्त कानावर का पडत आहे सध्या?
8: म्युच्युअल फंड ही अशी कन्सेप्ट आहे की सर शेअर बाजार गुंतवणूकदाराला याच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती असेल. शेअर बाजारामध्ये काही कंपन्या असतात, लिस्टेड कंपन्या, त्याच्या शेअर्सची म्हणजे त्याच्यातल्या हिस्सेची दररोज खरेदी विक्री होते. म्युच्युअल फंड हे असं टास्क असतं की त्याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स असतात. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड इन द सेन्स कसं आहे की बास्केट आहे, त्याच्यामध्ये बरेचसे असे प्रोडक्ट आहेत. त्यामध्ये इक्विटी ओरिएंटेड आहे, डेट ओरिएंटेड आहेत, तुम्हाला गोल्ड ओरिएंटेड आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट ओरिएंटेड ट्रेजरी आहेत, असे भरपूर सारे प्रोडक्ट आहेत. मग याच्यामध्ये काय होतं की म्युच्युअल फंड इन द सेन्स काय करतो की इक्विटी ओरिएंटेड शेअर्समध्ये काय होतात की ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर AMC, सपोज की SBI एक म्युच्युअल फंडची कंपनी आहे, बँक वेगळी आणि म्युच्युअल फंड वेगळा, हे दोन डिफरंट ॲसेट्स आहेत. म्युच्युअल फंड काय करतात की ज्या कंपन्या आहेत सर्टन, की आपण पकडलं की Nifty 50 एक म्हणजे 50 कंपन्यांचा एक ग्रुप असतो जो नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड असतात, त्या कंपन्यांना एक लार्ज कॅप कंपन्या म्हणतात. लार्ज कॅप कंपन्यांचा एक फंड असतो जो वेगवेगळ्या AMC असतो, जसं की ICICI, SBI वगैरे किंवा कोटक, निपॉन इंडिया ह्या रिपोर्टेड कंपन्या आहेत. तसं आपण एक उदाहरणासाठी आपण एक SBI म्युच्युअल फंडची एक कंपनी घेऊ, त्याच्यामध्ये एक फंड इक्विटी ओरिएंटेड, त्याच्यामध्ये लार्ज कॅप ओरिएंटेड. त्या लार्ज कॅपमध्ये कसं असतात की ज्या Nifty 50 50 कंपन्या असतात, त्या Nifty 50 कंपन्यांमध्ये सिलेक्टेड 20-25 अशा कंपन्या त्या कंपन्याच्या लिस्टेड शेअरमध्ये ह्या म्युच्युअल फंड SBI म्युच्युअल फंड आहेत तो स्वतःच्या फंडमध्ये ते अमाऊंट टाकतात. याची ट्रान्सपरन्सी अशी आहे, काही लोकांना असं वाटतं मी की म्युच्युअल फंडमध्ये ट्रान्सपरन्सी नाही, पण आपल्या वतीनं आपण फक्त त्या शेअर्सचे अमाऊंट आपण गुंतवणूक करतो, पण आपल्या वतीनं ते शेअर्स घेण्याचं किंवा ते ट्रेडिंग करण्याचं काम हे म्युच्युअल फंडमधले जे फायनान्शियल एक्सपर्ट आहेत SBI मधले ते आपल्या वतीनं करतात, आपण फक्त त्यामध्ये गुंतवणूक करतो सर.
7: अच्छा, मग आता हे बऱ्याच वेळेस असं ऐकण्यात येतं, म्हणजे लेटर ऑन आपण त्याच्यावर थोडंसं डिस्कशन करूयात, पण मी पैसे एखाद्या ठिकाणी टाकले बुडतील मग काय करायचं?
8: हां, हे बरं झालं सर तुम्ही हा प्रश्न विचारला. खूप जणांच्या मध्ये हा गैरसमज पण आहे
7: की शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले बुडाले. आता तुम्ही म्युच्युअल फंड असा जरी शब्द वापरला असेल, SIP, शेवटी ते शेअर मार्केटमध्ये चाललंय.
8: बरोबर
7: आहे. मग मी आज 1000 रुपये, 10000 रुपये, 1,00,000 रुपये गुंतवले, 2-3 वर्षानंतर त्या 1,00,001 रुपये पण राहिले आणि संपला विषय.
8: बरोबर आहे सर तुमचं म्हणणं ते, पण हा या ज्या गोष्टी आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो सर. 1990 पासून जसं शेअर बाजार हा प्रॉपरली NSE वर्किंग आहे, अजूनपर्यंत टोटल 44 AMC कंपन्या आहेत म्युच्युअल फंडच्या ओरिएंटेड. अजूनपर्यंत एकाही कंपनीचा एकही फंड बंद पडलेला नाही. पतसंस्थेमध्ये जसं पैसे काही लोक ठेवतात, पतसंस्था काही घोटाळे होतात किंवा काही कारणात बंद पडतात, दिवाळखोरी निघतात, तसा हा प्रकार इथं होत नाही. म्युच्युअल फंड जे आहे या फंडवरती टोटल SEBI सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचं टोटल कंट्रोल असतं. याच्यावरती कुठल्याही गोष्टींमध्ये कसलेही जरी घोळ किंवा कसलेही मॅल प्रॅक्टिसेस किंवा ऑपरेटिंग दिसलं तर त्याच्यावरती SEBI ॲक्शन घेते. आणि याच्याही पलीकड इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड हा SEBIनं मेंटेन केलेला आहे, ज्या AMCला प्रत्येक AMCला जबाबदारी दिलेला असतो, त्यामुळे इथे आपण गुंतवून केलेला पैसा सुरक्षित असतो आणि प्रत्येक एएमसी वाईज तुम्ही ज्या फंडमध्ये तुमची गुंतवणूक असते त्या गुंतवणुकीचा दरमहा तुम्हाला तुमच्या रजिस्टर ईमेल ॲड्रेसवरती तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू हे तुम्हाला कळवली जाते.
7: बरं, आता तुम्ही एक स्वतः डिस्ट्रीब्युटर आहात, म्हणजे रोहित पडवळे यांच्याशी जे आपण चर्चा करत आहोत ते स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत, तर मग तुमचीच मदत घ्यावी लागते का आम्ही स्वतः पण करू शकतो असं काही?
8: नाही, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये फंडमध्ये दोन प्रकार येतात सर, एक डायरेक्ट फंड असतो आणि एक रेग्युलर फंड असतो. डायरेक्ट फंडमध्ये असं असतं की स्वतः इन्व्हेस्टर अवेअर आहे, त्याला कोणाच्याही मार्गदर्शनाची सल्ल्याची गरज नाही,
7: तो करू शकतो,
8: तर तो स्वतःच्या रिस्कवरती करू शकतो. जर ॲडवायझरच्या याच्यामध्ये गेला तर तो तुम्हाला रेग्युलर फंड देतो, तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करतो, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे, कोणत्या फंडमध्ये पैसे टाकले पाहिजे, तुमचं फंड गोल ओरिएंटेड पाहिजे, त्याला त्याची ग्रोथ कशी आहे, फंड परफॉर्म होत नसतील तर त्याला स्विच कधी केले पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे तो तुम्हाला हे करतो. इनकेस इन्व्हेस्टरचा जर डेथ झाली, आपण शब्द म्हणतो की तो
7: बरोबर
8: एक्सपायर झाली या दोन्हीतून, तर त्या केसमध्ये सध्या तुम्हाला ॲडवायझर तुमचे फंड हे नॉमिनेटीला पूर्ण बेनिफिशियरी ट्रान्सफर करतो, त्याच्यातून रिटर्न्स कधी सेल केले पाहिजे युनिट म्युच्युअल फंडचे, कधी होल्ड ठेवले पाहिजेत याबद्दलची सर्व माहिती देतो. म्हणजे बेटर वे मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअल ह्या गोष्टी असतात,
7: त्याच्यासाठी आम्हाला काही फी द्यावी लागते का?
8: नाही, म्हणजे फायनान्शियल ॲडवायझर तुम्हाला जेव्हा कन्सल्ट करतो तो तुमच्याकडून एकही रुपया चार्ज केला जात नाही. समजा तुम्ही 1,000 रुपयाची 100 रुपयाची तुम्ही SIP केली म्युच्युअल फंडमध्ये, तर तुमची गुंतवणूक ही 100 रुपयेच दाखवणार, फक्त गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शन सिक्युरिटी चार्ज जो 0.5 पैसे 10 पैसे जे काही असेल ते फक्त डिडक्शन होईल, तुमच्याकडून कुठल्याही कमिशन किंवा चार्ज केलं जात नाही. ॲडवायझरला किंवा फायनान्शियल जो लिटरसी करणार आहे, जो अवेअरनेस आहे, त्याला फक्त हे कमिशन किंवा जी ट्रेल म्हणतात आपल्या भाषेत म्युच्युअल फंडच्या भाषेमध्ये, ते ट्रेल ज्या एएमसी मध्ये म्हणजे जे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी किंवा ज्या फंड मध्ये गुंतवणूक केली आहे, समजा SBI, ICICI, निपॉन इंडिया, पराग पारिक, फ्लेक्झी कॅप असे फंड आहेत, त्यांची जी पॅरेंट कंपनी आहे जसं की पराग पारिक आता एक कंपनी आहे, तर त्या कंपनीकडून इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल त्यांच्याकडून ब्रोकरेज किंवा ट्रेल कमिशन मिळतं. इन्व्हेस्टरच्या पैशामध्ये कुठेही काही केलं जात नाही, त्याचे सर्व पैसे इन्व्हेस्टर राहतात.
7: वा, आता सगळ्यात आता एक मोठी गोष्ट येते. ठीक आहे, तुम्ही हे सांगितलं, आता ही तुमची मुलाखत किंवा तुमचं जे गायडन्स आहे ते बरेच जण ऐकायले, मग त्याच्यामध्ये काही आत्ता न्यू कॉलेजमधून बाहेर पडलेली मुलं असतील जे की नोकरीच्या शोधात असतील, काही जण आत्ता 6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वी नोकरी लागली असतील किंवा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला असेल आणि काही ना काहीतरी महिन्याला समजा पैसे कमवतात, काही मिडल एजमधले पण आहेत 35-40 आणि काही समजा 50 एजचे पण आहेत, कोण इन्व्हेस्ट करू शकतं?
8: प्रत्येक एजचा प्रत्येक वयाचा व्यक्ती याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. यासाठी तुम्ही जॉबला असलं पाहिजे, तुमच्याकडे फार पुष्कळ पैसा पाहिजे, तुम्ही गर्भश्रीमंत पाहिजे
7: असं
8: काही नाही. याच्यामध्ये तुम्ही दरमहा 100 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. आपल्या घरातली राहणारी गृहिणी सध्या डब्यात पैसे टाकण्या ठेवण्यापेक्षा किंवा कुठं साचवून पैसे ठेवण्यापेक्षा मी असं म्हणतो की म्युच्युअल फंडमध्ये SIP केलं तर तुम्हाला प्रचंड रिटर्न मिळतात. आपण एक नोटबंदीचा मागचा काळ पाहिला असेल सर, त्यामध्ये भरपूर लोकांनी आता काही आपल्या आजींनी वगैरे काही पैसे ज्यावेळेस त्यांना दिले असतील तेव्हा त्यांनी साठवून ठेवले की बाबा मी नातवासाठी देईल काय करेल, पण नोटबंदीमुळे ते पैसे असे झाले की
7: बाहेर निघाले ते सगळे,
8: काही पैसे निघाले, काहींना आपल्या आजीने साठवून ठेवले हे पैसे माहितीच नाही, काही जणांना ती रक्कम कुठे आहे ती माहीत नाही. आणि कसं आहे की जसे जसे वर्ष जातात वर्षामागून वर्ष पैशाची व्हॅल्यू ही कमी होत जाते इन्फ्लेशनमुळे. जसं आपण पाहायला गेलं की आजच्या 1 करोडची किंमत 20 वर्षानं पाहिली तर ही 25 लाखाच्या आत्ताच्या इक्विवेलेंट होते.
7: बरोबर
8: का? तर ही महागाई रेट वाढते.
7: बरोबर,
8: महागाई वाढते म्हणजे काय होते की पैशाचं मूल्य कमी होत जातं. या केसमध्ये काय की आपण जी गुंतवणूक करतो ती आपली गुंतवणूक महागाईच्या दरापेक्षा जास्त असली तर त्यातून मिळणारा परतावा आपण चांगला मिळतो, जेणेकरून आपला मनी ग्रोईंग असतो. पण सेव्हिंग आपण जे ठेवतो त्याच्यामध्ये आपले पैसे आपण आजही डब्यात 1,000 रुपये ठेवले आणि 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर पहिले तर ते 1,000 रुपयेच मिळणार आहेत, त्याच्यामध्ये ग्रोथच नाही आपल्याला.
7: तर मित्रांनो, परत एकदा आठवण करून देतो, आपण जी चर्चा करत आहोत ते श्री रोहित पडवळे यांच्याशी, MGM संभाजीनगर येथून त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं पण सध्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून धाराशिवमध्ये कार्यरत आहेत. जसं की आता तुम्ही म्हटलात की ठीक आहे, एजचं लिमिट नाही, कधी पण करू शकता, बाकी सगळा विषय आहे तुम्ही 100 रुपयापासून सुरुवात करा. आम्ही एक जाहिरात कुठे सोशल मीडिया असेल काय असेल बऱ्याच ठिकाणी ऐकतो की तुम्ही महिन्याला 5,000-10,000 रुपये इन्व्हेस्ट करा आणि 10 वर्षानंतर 1 कोटी घ्या, काय असतो विषय?
8: नाही नाही सर, हे कसं आहे की इन्व्हेस्टरने आणि मी लोकांना पण हे सांगतो की जास्त परतवा किंवा जास्त रिटर्न मिळण्याच्या नादामध्ये फसवणूक फार मोठ्या प्रमाणात होते. कारण माणूस हा सवयीचा गुलाम आहे. जिथं सर्वात जास्त रिटर्न मिळतात आपण तिथे जातो, आणि जिथं सर्वात जास्त डिस्काउंट आहे तिथं पण आपण जातो. ह्या दोन गोष्टी फार मॅटर करतात आपल्या लाईफमध्ये.
7: ह्याच्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते प्रोबॅबिलिटी.
8: आता आम्ही म्युच्युअल फंडमध्ये लोकांना सांगतो की सर्वसाधारण, आम्हाला पण सेबीचे रेस्ट्रिक्शन आहेत की तुम्ही सर्वसाधारण 12% रिटर्न्स प्री अज्यूम करून सांगू शकता, जे की खात्रीदायक नसतात. ह्या यामध्ये जो मिळणारा परतवा आहे तो मार्केट, शेअर मार्केट, भारतीय मार्केट ज्या प्रकारे त्याचा परफॉर्मन्स राहील त्याच्या पटीनं मिळणार. जर मार्केट खूप चांगल्या गतीनं, आता सध्या मागच्या 2-3 वर्षापासून मार्केट फार चांगल्या गतीनं परफॉर्म करत आहे, खूप चांगल्या पद्धतीनं वाढत आहे, त्यामध्ये लोकांना फार चांगल्या पटीनं रिटर्न मिळत आहेत. पण कोविडसारखा वर्स्ट काळामध्ये मार्केट पडतं सध्या, त्यामध्ये रिटर्न्स पद्या कमी येतात. पण म्युच्युअल फंडचा फायदा शेअरपेक्षा बेनिफिशियल असं आहे की सर, आपण एखाद्या कंपनीचे शेअर घेतो, सपोज की आपण टाटा मोटर्सचा शेअर घेतला, तो आपण एक समजा 1000 रुपयाला आहे आपण पकडू, मार्केट पडलो तो समजा 800 रुपयापर्यंत आला. पण म्युच्युअल फंडमध्ये काय होतं सर, आपण एक म्युच्युअल फंड घेतलो त्यामध्ये साधारण 20-25 कंपन्या असतात मिनिमम कमीत कमी. मग आपला जेव्हा मार्केट पडतं तेव्हा शेअर डायरेक्ट 200 रुपयापर्यंत खाली पडला, पण म्युच्युअल फंडवर तेवढा मोठा इफेक्ट पडत नाही. साधारण 1-2 रुपयाचा फरक पडतो. का? तर आपली मल्टिपल कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट राहते, त्याच्यामुळे मार्केट पडतं तेव्हा एक कंपनी नाही, बाकी कंपन्या पण आहेत ज्या कुठेतरी अप्स अँड डाऊन्स असतात, त्याच्यामुळे तो ॲग्रिगेट होऊन आपला लॉस कमी होतो. आणि म्युच्युअल फंडमध्ये काय बेनिफिट आहे की तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याची गुंतवणुकीची चक्रवाढ पद्धतीने बेनिफिट मिळतं. आजपर्यंत आपण चक्रवाढ पद्धतीनं EMI भरून हप्ते भरून घर घेत आलेलं आहे, पण चक्रवाढ पद्धतीचा आपण बेनिफिटच नाही घेतला. म्हणजे सांगायचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं सांगतो सर, की माझे एक क्लायंट होते, म्हणजे अगोदर ते दुसरीकडे होते, पण त्यांचा अनुभव मला त्यांनी शेअर केला. त्यांनी 1000 रुपयाची SIP 2000 साली चालू केली होती. ते सिनियर आहेत फार, 75 वर्ष वय आहे सध्या त्यांचं, फार बिझनेसमॅन प्रोफाईल आहे त्यांची. 1000 रुपयाची त्यांना त्यावेळेस नातू झाला म्हणून त्यांनी 1000 रुपयाची SIP चालू केली होती निपॉन इंडिया फंडमध्ये. ती SIP आजपर्यंत त्यांची चालू आहे 25-26 वर्ष होत आले. तेव्हा 1000 SIP त्यांची दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजे वर्षाला झाले 12000 रुपये. आपण साधारण 25 वर्ष पकडू, आता साधारण 25 वर्षाचे झाले 3 लाख रुपये. पण आज त्यांचे फंडची करंट पोर्टफोलिओ व्हॅल्यू ही 95 लाखापेक्षा जास्त दाखवते.
7: अरे बापरे.
8: पण ह्याच्यामध्ये कसं आहे सर, की जितकं तुम्ही जास्त ड्युरेशन देचाल तितक्या पटीनं तो चक्रवाढ पद्धतीनं त्या अमाऊंटवर अमाऊंट वाढत जाते. आता उद्या जर मार्केट जरी पडलं, मार्केट परफॉर्म नाही केलं, तर त्यांची अमाऊंट काय डायरेक्ट 3 लाखाहून 0 नाही होणार.
7: ओके.
8: त्यांची अमाऊंट त्या 95 लाखातून 90 लाख 85 लाखावर येणार. पण शेअरच्या बाबतीत काय होतं की आपण जे 1000 रुपयाला शेअर घेतलेला असतो तो डायरेक्ट 800 वर येतो.
7: तर तो 800 राहणार
8: इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जी आपली 1000 ची 1500 झाली ती डायरेक्ट 800 आल्यामुळे तो आपला लॉस मध्ये दाखवतो. पण म्युच्युअल फंड मध्ये तसं होत नाही, कारण तुमचा दररोज तुमचा गेन येणार आहे. आणि हे बेनिफिटची मजा कधी येते तुम्हाला म्युच्युअल फंडच्या, की तुम्ही जेव्हा जितका जास्त ड्युरेशन जास्त तेवढं जास्त, म्हणजे जेवढं तुम्ही तरुण असताल जेवढ्या लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करायला सुरुवात करताल तितका तुम्हाला प्रचंड आणि लवकर फायदा मिळतो.
7: क्या बात आहे. म्हणजे खरं तर रोहितजी तुम्ही जे सांगताय ते थोडंसं आय ओपनिंग असं वाटत आहे, की कुठे चुकलं ते, अरे आपण त्यावेळेस सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, अरे मी असं त्यावेळेस सुरू केलं. असे जे म्हणणारे लोक आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, म्हणजे आता मी 20 वर्षापूर्वी सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, 30 वर्षापूर्वी सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, आता माझी कमवण्याची क्षमताच किती राहिलेली आहे, पुढचे 5 वर्ष राहिले, 10 वर्ष राहिलेत, अशा लोकांनी काय करावं.
8: मी सोपं सांगतो सर, म्युच्युअल फंडमध्ये आपण प्रकार ऐकला असेल की SIP करा, SIP करा, खूप ऐकतात. SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, हे त्याचा लॉंग फॉर्म. जसं आपण कुठलंही लोन काढतो तेव्हा EMI असतो, EMI दर महिन्याला भरतो, त्याच्याच तशाच प्रकारे इकडे SIP असतं, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तो तुम्ही कोणत्याही वयात कधीही चालू करू शकता. त्यासाठी मार्केटने चांगलं परफॉर्म केलं पाहिजे, मार्केट पडल्यावर मी पैसे टाकतो या गोष्टीचा मॅटर काहीच करत नाही. तुम्ही सुरुवात करणं फार महत्वाचं आहे. मग तो तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही एजमध्ये आणि कधीही करू शकता, त्याला कसलंही बंधन नाही. सुरुवात करणं महत्वाचं आहे, आणि सुरुवात केली की तुम्ही संयम बाळगला पाहिजे. त्यासाठी आम्ही म्हणतो की तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर का पाहिजे, की तो तुम्हाला सांगतो की नाही सर थांबलं पाहिजे, तुमचे रिटर्न्स वाढतात, आज मार्केट जरी पडलं तर तुम्ही कंटिन्यू करा. कारण कसं असतं, म्युच्युअल फंडमध्ये काय असतं की तुम्हाला युनिट्स मिळतात ज्या तुम्ही SIP किंवा मोठ्या प्रमाणात अमाऊंट टाकता त्यामध्ये. जे युनिट्स असतात त्याला नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणतात. ते युनिट मिळतात तुम्हाला, त्या युनिटला एक व्हॅल्यू असते. जसं आपण सोनं म्हणतो, सोन्यामध्ये कसं असतं, एक ग्राम एक तोळा हे जसं मोजमाप आहे तसं त्यात युनिट असतात. त्याची किंमत हे शेअर मार्केटमध्ये जे फंड आपले मॅनेजर असतात, स्पेशलिस्ट असतात, त्या शेअर्सची जे शेअर त्या फंडमध्ये आहेत त्याची दररोज ट्रेडिंग करून आपण गुंतवलेल्या सर्व जे ऑल ओव्हर इंडियामध्ये इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या अमाऊंटची दररोज बाय अँड सेल करतात त्या शेअरची. त्याच्यावरचा जो नफा आहे त्यातून आपला तो आपल्या याच्यावरती एनएव्हीची व्हॅल्यू डिसाइड होते आणि ती एनएव्हीची व्हॅल्यू वाढत असते. त्याच्यानुसार मग आपलं पोर्टफोलिओची व्हॅल्यू इन्क्रीज होते. आता याच्यात काय होतं, जे लहान एजमध्ये आहेत, जे 20s मध्ये आहेत, ते इनिशियल स्टेजमध्ये आता 100-500 जी त्यांची कॅपेबल आहे, जे आता आपल्या इथे 13 इंजिनिअरिंग कॉलेजला सध्या जे विद्यार्थी शिकत आहेत, तो विद्यार्थी सध्या फक्त आवश्यक काय आहे त्याच्याकडे की त्याला 18 पूर्ण पाहिजेत आणि त्याच्याकडे पॅन कार्ड हवं आहे.
7: ओके.
8: तो सध्या 100 प्रति महिन्याप्रमाणे स्वतःची SIP सुरू करतो, करू शकतो. आणि ती SIP ही चालू केल्यानंतर विश्वास बसणार नाही, 20-25 त्याला इतक्या प्रचंड प्रमाणात रिटर्न्स मिळतील. कारण आम्ही ते कॅल्क्युलेट करून सांगता येणार नाही, कारण मार्केट किती परफॉर्मन्स देईल नाही सांगता येत. तुम्हाला उदाहरणाखातर एक सांगितलं की 1,000 SIP 95 लाखापर्यंत परफॉर्मन्स दिले, की जे की 3 लाख इन्व्हेस्टेड असून 90-95 लाखापर्यंत रिटर्न दिलेले आहेत.
7: पण
8: आता सम वयस्कर काही लोक आहेत ज्यामध्ये ज्यांना 30-40-50 झालेत, त्यांच्यासाठी 2 ऑप्शन्स असतात. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना 2 आपल्याला ऑप्शन्स आहेत, 2 पर्याय आहेत आपल्याला उपलब्ध करून दिलेत. एक SIP म्हणजे दर महिन्याला गुंतवणूक, आणि एक असते लमसम. लमसम म्हणजे ठराविक रक्कम आपण 1 टाइम मध्ये टाकू शकतो. मग त्याला पण काही लिमिट नाही, पण त्याला काय आहेत की फंडला काही कॅपिंग आहेत की मिनिमम 5,000 जास्त अमाऊंट आपण गुंतवली पाहिजे त्याच्यामध्ये. ती कधीही टाकू शकतो आपण, त्याला लिमिटेशन असं नाही. याच्यामध्ये कसं आहे की सर्टन एज साठी वेगवेगळे फंड आहेत. रिटायर्ड लोकांसाठी रिटायरमेंट फंड आहे, चिल्ड्रनसाठी चिल्ड्रन्स ओरिएंटेड फंड आहेत, गृहिणीसाठी पण वुमन एंटरप्रेन्युअर फंड आहेत, वुमेन प्रोटेक्शन फंड आहेत, ग्रोईंग यंगस्टरसाठी यंगस्टर फंड आहेत. पण या सर्व गोष्टी हे डिपेंड करतात की आम्ही काय पाहतो ॲज अ ॲडवायझर म्हणून, की पुढचा जो क्लायंट आहे त्याची फायनान्शियल कंडिशन काय आहे, त्याची कॅपेबिलिटी काय आहे, या सर्व गोष्टीसाठी मॅटर करतात. आणि सर्वात महत्वाचं आम्ही काय म्हणतो, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर पहिले फायनान्शियल प्रोटेक्शन घ्या. फायनान्शियल प्रोटेक्शन म्हणजे काय करतो सर, की आपण की आपण जर कमवत आहात, घरचे ब्रेड आणणार आहात, एकमेव सोर्स आहात, तर आपण आपल्या जीवनाचं सुरक्षा कवच म्हणजे टर्म इन्शुरन्स आपण हा केला पाहिजे. जे की किरकोळ म्हणजे आपण जसं म्हणतो की महिना 200-300 रुपयांमध्ये आपण 1 करोड रुपयाचा टर्म इन्शुरन्स घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या जीविताला काय झालं तर आपल्या पश्चात आपल्या जे प्रियजन आहेत, जे नातेसंबंधातले बायको असतील, मुलं बाळ असतील, की त्यांच्यावरती आर्थिक दारिद्र्य किंवा आर्थिक परिणामाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये याकरिता आपल्या जीवनाचा रिस्क मॅनेजमेंट म्हणून आपण टर्म इन्शुरन्स, बेसिक टर्म इन्शुरन्स हा घेतला पाहिजे.
7: ठीक आहे,
8: सगळ्यात बेसिक गोष्ट आम्ही हे सांगतो. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट असते की हेल्थ इन्शुरन्स. कोविड सारख्यामध्ये आपण पाहिलं असेल की प्रचंड लोकांचे हाल झाले, लोकांची स्वतःची सेव्हिंग लोकांना मोडावी लागली, काय काय जणांनी सोनं गहाण ठेवलं, काय काय जणांनी प्रॉपर्टी सेल केल्या, घर गहाण ठेवलं. यासाठी काय आहे की आपण आपला स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असावा. एकटे असेल तर इंडिव्हिज्युअल, फॅमिली असेल तर फॅमिली प्रोटर म्हणून मिळतो. साधारण तो पण 300-400 रुपये प्रति महिना केला तर एक कुटुंबाचा होऊ शकतो. हे केल्यानंतर आम्ही सर्वात महत्वाचं सांगतो की तुम्ही इमर्जन्सी फंड तयार ठेवा. इमर्जन्सी फंड म्हणजे कसं आहे की अत्यावश्यक काळात, जेणेकरून आपल्याला आपण जे इन्व्हेस्टमेंट करतोय त्या इन्व्हेस्टमेंटला धक्का न लावता, ती इन्व्हेस्टमेंट न तोडता आपण आपला अत्यावश्यक असलेल्या काळातला जो निधी आहे तो वापरून ती गरज तिथं थांबवू शकतो. यासाठी तो इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे. इमर्जन्सी फंड किती असावा, काय असावा, हा त्या व्यक्तीवरती डिपेंड ठरतो. त्याचं जॉब प्रोफाईल, त्याचं रिस्क, त्याची अर्निंग ॲबिलिटी, या गोष्टी मॅटर करतात. असं सर्वस्वी आम्ही फायनान्शियल
7: मी तुम्हाला मुद्दा म्हणून मागापासून डिस्टर्ब नाही केलं, कारण तुम्ही त्या फ्लोमध्ये होतात आणि तुम्ही ज्या काही बारीक सारीक गोष्टी सांगत होता त्या इतक्या आवश्यक आहेत सध्या. कारण हे पैसा एक असंच म्हण म्हणतात ना की पैसा खुदा तो नाही लेकिन खुदा से कम नाही आहे, तर ते निश्चितच त्या पैशाचं जे व्हॅल्युएशन आहे त्याची जी गरज आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते अशा इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपले स्वप्न पण पूर्ण करणारी होऊ शकते. पण रोहितजी, तुम्ही एकूणच जे ह्या गेल्या एक अर्ध्या तासामध्ये जे काही विषय सांगितलेले आहेत ते खूप इझी आणि समजून येणारे आहेत लगेचच. पण मी तुम्हाला आता अशी विनंती करेन की मी श्रोत्यांना पण आणि ऐकणाऱ्या सर्वांना विनंती करतो की जर आपल्याला आपले काही स्पेसिफिक जर प्रश्न असतील की आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड असतील किंवा आपल्याला जर वाटत असेल की मी ह्या एजमध्ये किंवा हे कमवतो किंवा ते करतो माझे असे स्वप्न आहेत असे जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर विचारू शकता 9970 500 9970 500 900 तर या क्रमांकावर आपण प्रश्न टाका. आपण रोहितजींना परत बोलूयात रेडिओमध्ये कारण ते धाराशिवच त्यांचा बेस आहे आणि मग रोहितजी आपल्या त्या प्रश्नाच्या अनुषंगानं पण उत्तरं देतील की काय विषय असेल ते. पण शेवटी जाता जाता रोहितजी मी खरं तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण विचारेन कारण तुम्ही इतके छान माहिती देत आहेत इतका छान अडवाईस देत आहेत कारण लोकांना काय असतं की इन्शुरन्सचा एजंट आला समोर आणि कोणीतरी इन्व्हेस्ट करा म्हणून आलं समोर की त्यांना असं वाटतं की अरे हे आमचे पैसे लुटायला आलेत का असा एक क्वेश्चन मार्क असतो. पण ह्या अर्ध्या तासामध्ये बऱ्याचशा आयडिया लोकांच्या क्लिअर झाले असतील आणि निश्चितच ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी सुद्धा इच्छुक असतील तेव्हा आपण आपला एक मोबाईल क्रमांक पण सांगावा.
8: माझा संपर्क क्रमांक आहे 9765652767.
7: तेव्हा मित्रांनो 97 65 65 27 67 असा रोहित पडवळे यांचा हा मोबाईल क्रमांक आहे याच्यावर आपण संपर्क करून आणखी जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण ते घेऊ शकता. पण रोहितजी अजून एक मला आपल्याला अशी विनंती करायची आहे की आपले ऐकणारे लोक तर निश्चितच प्रश्न पाठवतील पण त्यासोबत तुम्ही स्वतः काहीतरी असं सिम्प्लिफाय करावं की जसं आता SIP म्युच्युअल फंड हेल्थ इन्शुरन्स काय टर्म इन्शुरन्स असेल किंवा जसं तुम्ही म्हटलात की फॅमिलीमध्ये जर समजा कुणाला काय चिल्ड्रन्स प्लॅन असेल कुठला असं समजा असं इन्व्हेस्टमेंटचा त्याच्या असा एक सेपरेट एक विषय करावं तेवढं सिम्प्लिफाय करून सांगावं की जर तुम्ही फॅमिलीमध्ये असाल तर तुम्हाला हे पुढचे 10-15-20 वर्षासाठी तुम्ही असं करू शकता तसं करू शकता अशा पद्धतीने एक सिम्प्लिफाय वेनं आपण एक अशा पद्धतीची एक थोडीशी सिरीज करूया जेणेकरून लोकांना पण थोडंसं ते इझी होईल. पण आज जे तुम्ही हे अर्ध्या तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बऱ्याचशा क्लॅरिफाय करणाऱ्या ठरलेल्या आहेत पण परत एकदा मी एक्सपेक्ट करतो की याच्यामध्ये जर काय असा विषय असेल तर निश्चित तुम्ही रेडिओ त्यांना व्हिजिट करायला याल आणि आम्हाला सर्वांना गायडन्स द्याल जेणेकरून की फायनान्शियली दृष्टिकोनातून आम्ही सेक्युअर पण होत आणि हॅपी पण होत.
8: नक्कीच सर. आणि सांगायचं म्हणजे की आम्ही फायनान्शियल ॲडवायझर कुठलीही फीस करत नाही. कधीही आपण सांगा कधीही बोलवा आपल्या श्रोत्यांना पण आम्ही तुमच्या माध्यमातून सांगितलो आम्ही मोफत मार्गदर्शन करायला कधीही तयार आहोत. आपले कधीही डाऊट असू द्या त्याबद्दल आम्ही रेडी आहोत. जरी काही गोष्टी मला माहिती नसल्या तर मी माहिती घेऊन आपल्याकरता 100% सांगितल्या गोष्टी त्याबद्दल काळजी नसावी आणि आर्थिक साक्षरता वाढवणे हाच माझा मेन उद्देश आहे की जो सगळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि सर्वांचीच जितकी होईल आर्थिक साक्षरता वाढेल ती आमच्यासाठी खूप चांगलं आहे कारण हेच आमचं मेन उद्दिष्ट आहे की प्रत्येक घरामध्ये आर्थिक साक्षरता गेली पाहिजे.
7: तेव्हा रोहितजी मी खरं तर परत एकदा तुम्हाला शुभेच्छा पण देतो आणि तुम्हाला परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही अतिशय सिम्प्लिफाय पद्धतीने ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत.
8: थँक्यू सर. थँक्यू सो मच.
7: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यांनो रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe उस्मानाबाद.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900 9970 500 900. ऐकत राहा आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: अरे खर सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगतेय सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो,
3: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका।
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71। व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
4: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि जीवाणू खतांचं जे महत्त्व आहे या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, सेंद्रिय खतामध्ये महत्त्वाची खते म्हणजे कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खतं, जैविक खतं, माशांचे खत आणि हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादींचा महत्त्वाचा सहभाग असतो। आता याच्यामध्ये जो नत्र पुरवठा होतो त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात। सेंद्रिय खतामुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होतो, हे नत्र वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात। शेण खताव्यतिरिक्त कोंबडी खत, रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा पुरवठा करतात। सेंद्रिय खतांमुळे विविध अवस्थेत स्फुरद पालाश उपलब्ध होऊन ते झाडांद्वारे आणि मुळांद्वारे शोषले जाते। सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल विम्ल आणि क्षारयुक्त होत नाही। कर्ब आणि कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जीवाणूंना वाढीसाठी त्याचा उपयोग होतो। हे जीवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य नंतर उपलब्ध करून देतात। आयन विनिमय क्षमता म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती. सेंद्रिय खतांमुळे आयन विनिमय क्षमता 20-30% वाढते. त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येऊ शकते. झाडांना संतुलित पोषक द्रव्ये याच्यामुळे मिळतात. जमिनीला 0.5-1% सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत असतात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरवल्यास जमिनीची उत्पादन क्षमता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढत असते. आता सेंद्रिय खताचे फायदे बघूयात. मातीतील कणांची रचना दाणेदार बनते. शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते. जलधारणा शक्ती वाढते. भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून जमिनीची सुपीकता वाढते. मातीचे तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होते. पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. हवा खेळती राहते. त्यामुळे मातीच्या कणातील मूलद्रव्यांची अदलाबदल सहजरित्या होऊ शकते. जमिनीतील असंख्य जीवाणूंची वाढ होते. हे जीवाणू विविध अन्नद्रव्ये वनस्पतींना विद्राव्य आणि शोषून घेता येतील अशा स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देते. आता जमीन सुधारण्यामध्ये आणि उत्पादन वाढीमध्ये जीवाणू खताचं जे महत्त्व आहे त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात. सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते अर्थात रायझोबियम. रायझोबियम जीवाणूबद्दल द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. या गाठीमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते. रायझोबियम जीवाणू प्रति हेक्टरी 50-150 किलो नत्र स्थिर करतात. या खताच्या वापराने उत्पादनात 19-62% वाढ दिसून आलेली आहे. रायझोबियम जीवाणूंचे पीकनिहाय गट आहेत. एका गटातील पिकासाठी उपयुक्त जीवाणू दुसऱ्या गटातील पिकासाठी फायदेशीर ठरत नाहीत. रायझोबियम जीवाणूंचा वापर करण्यापूर्वी ते कोणत्या पिकास शिफारस केलेले आहेत ते पाहणं सुद्धा गरजेचं आहे. रायझोबियम जैविक खत तूर मूग उडीद सोयाबीन हरभरा भुईमूग या द्विदल पिकांसाठी वापरले जातात. असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जीवाणू खते याच्यामध्ये ॲझॅटोबॅक्टरचा समावेश आपणास करता येऊ शकतो. हे जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. जीवाणू हवेतील नत्र घेऊन ते जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एक दल तृणधान्य जसे ज्वारी बाजरी गहू मका कापूस फळे भाजीपाला या पिकांसाठी ॲझॅटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. ॲझॅटोबॅक्टर जीवाणू सेंद्रिय पदार्थांच्या विकरणातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जीवाणूंच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे जास्त असणं गरजेचं आहे. आता ॲझोस्पिरिलम जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जीवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे मका बाजरी गहू भात ज्वारी फळे आणि भाजीपाला पिकांसाठी ॲझोस्पिरिलम जीवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे ॲझोस्पिरिलम जीवाणू प्रति हेक्टरी 20-40 किलो नत्र स्थिर करतात. ॲझोस्पिरिलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 15-20% अधिकची वाढ अनेक प्रयोगांमधून दिसून आलेली आहे. यानंतर बघूयात ॲसिटोबॅक्टर. हे आंतरप्रवाही जीवाणू आहेत. ॲसिटोबॅक्टर जीवाणू शर्करायुक्त पिकांच्यामुळे आणि पिकांमध्येही वाढतात. पिकांमध्ये राहून ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. शर्करायुक्त पिकामध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणू प्रति हेक्टरी 30-300 किलो नत्र स्थिर करू शकतात. ॲसिटोबॅक्टर जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10-20% वाढ आढळून आलेली आहे. शर्करायुक्त पिके जसे की ऊस रताळी बटाटा इत्यादींमध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु त्यापैकी 20-25% स्फुरद पिकांना उपलब्ध होते. उर्वरित 80-75% स्फुरद जमिनीत स्थिर होते जे पिके घेऊ शकत नाहीत. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळण्याचे काम बॅसिलस मेगारेटियम यासारखे स्फुरद विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. हे जीवाणू प्रति हेक्टरी 15-20 किलो स्फुरद विरघळतात. त्यामुळे स्फुरद विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10-30% वाढ दिसून आलेली आहे. मंडळी यानंतर बघूयात पालाश उपलब्ध करणारी जैविक खतं कुठली आहेत ती. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे, परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम बॅसिलस म्युझलिसन सारखे पालाश उपलब्ध करणारे जीवाणू करतात, त्यामुळे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणाऱ्या जैविक खतांच्या वापराने आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये 10-25% वाढ दिसून आलेली आहे. आता झिंक विरघळणारी जी जैविक खतं आहेत त्याच्या संदर्भात बघूयात. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात नेहमीच घट दिसून येते. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळण्याचे काम बॅसिलस स्ट्रियाटासारखे झिंक विरघळणारे जीवाणू करतात, त्यामुळे स्थिर झिंक विरघळून पिकांना सहज उपलब्ध होते. झिंक विरघळविणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10-25% वाढ दिसून आलेली आहे. आता बघूयात मायकोरायझा. मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळावर मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळांमध्ये काम करते, त्यामुळे पिकास अधिक क्षेत्रातून पाणी आणि अन्नद्रव्येही उपलब्ध होत असतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त आणि तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतो. मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनामध्ये 25-30% वाढ दिसून आलेली आहे. आता जीवाणू गट आहे त्याच्यामध्ये बघूयात. घनरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू. द्रवरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्र, स्फुरद, पालाश अर्थात NPK उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जीवाणू संघात उपयुक्त नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा समावेश असतो. या जीवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये मिश्रण करून जीवाणू संघ तयार केला जातो. जीवाणू संघ हा पीक निहाय आपणास तयार करता येऊ शकतो. तर मंडळी, या पद्धतीनं आपण जर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा, सेंद्रिय अन्नघटकांचा जर वापर वाढवला, तर जमिनीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्य ही आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकतील. आणि आपण आता बघितलेलंच आहे की हे जर घटक आपण वापरले, सेंद्रिय पदार्थ जर आपण वापरले, तर आपल्या उत्पन्नामध्ये जवळपास 10-25% वाढ अपेक्षित आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: लगीन झालं गोंधळ झाला, आता एक काम हो उरलं,
1: आता आणि काय उरलं।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचंच। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
1: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। पुन्हा हजर झाली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो मध्ये। नमस्कार, आज तुम्हाला खूप जास्त एनर्जी मिळणार आहे, कारण आजची आपली थीम आहे जयवंत कुलकर्णी स्पेशल। भावगीतांच्या वाटचालीत तरुणाईला भुरळ पाडणारी डौलदार बाजाची अनेक भावगीतं रसिकांसमोर आली, म्हणजे थिल्लरपणा, सवंगपणा त्यात अजिबात नाहीये बरं का। संगीत, शब्द आणि स्वरांच्या बाबतीतही सारीच गाणी खूप उच्च दर्जाची आहेत। तरीही त्याला एक पाश्चात्य संगीताचा यात मिलाप आहे आणि या सगळ्यामध्ये नाद अजिबात हरवलेला नाहीये। सहज ही गाणी ऐकता ऐकता आपण त्यांच्याशी एकरूप होऊन जातो आणि ही गाणी एन्जॉय करायला लागतो। खुला आवाज, गावरान ठसका आणि शहरी खटाळपणा, सगळ्याचं उत्तम कॉम्बिनेशन म्हणजे जयवंत कुलकर्णींचा आवाज। 90s, 70s सगळा ऐरा त्यांनी त्यांच्या आवाजानं गाजवला आहे आणि कॉलेजमधली तरुण मंडळी त्यांच्या साऱ्याच गाण्यांच्या प्रेमात होती। जयवंत कुलकर्णी यांनी फक्त अशीच गाणी गायली नाहीयेत बरं का, अनेक वेगवेगळ्या पॅटर्न्सच्या गाण्यांना त्यांनी स्वतःचा आवाज दिलाय। तेव्हा चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची जयवंत कुलकर्णी यांच्या पहिल्या गाण्यानी। ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून RJ प्रगती सोबत।
2: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी,

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. मळाच्या मळामध्ये कोण ग उभी, सोंगडा सिनेमातलं हे गाणं आपण ऐकलं आताच. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांचा हा आवाज होता, राम कदम यांचं संगीत होतं, तर शब्द होते दादा कोंडके यांचे. क्या बात आहे, म्हणजे खरंच मळ्यात बिळ्यात जाऊन आल्यासारखं वाटतंय ना. आपल्या जादुई सुरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तरीही थिरकायला लावणारा गायक म्हणजे जयवंत कुलकर्णी. जयवंत कुलकर्णी यांना गायनाचे धडे दिले ते म्हणजे लक्ष्मणराव देवास्कर यांनी. यांनीच त्यांना हार्मोनियम वाजवायलाही शिकवलं. अगदी 70s दशकातले सारेच तरुण जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजावरती फिदा होते बरं का. जयवंत कुलकर्णी यांनी त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत चित्रपट गीतं गायली आहेत, तर त्या बहुतांश गाण्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी गावरानबाज पाहायला मिळतो. पण त्यांनी फक्त एकाच प्रकारची गाणी गायली नाहीत बरं का. अष्टविनायका म्हणजे अतरंगी, प्रभाती तो छेडतो, विठू माऊली तू माऊली जगाची अशी बरीच आध्यात्मिक गीतं अभंग सुद्धा त्यांनी तल्लीन होऊन गायलीत. अजिंक्य भारत, अजिंक्य जनता, मंगल देशा, पवित्र देशा दोन्ही गीतातील त्यांच्या स्वरातून देशाभिमान प्रकट झाला नसता तर नवलच. त्यामुळं वेगवेगळे जॉनर्स गाऊन जयवंत कुलकर्णी यांनी कायमच स्वतःच्या आवाजाला चॅलेंज दिलं असं म्हणता येईल. चला असाच एक अभंग आज आपण ऐकणार आहोत, अरे संसार संसार यातल्या विठू माऊली तू माऊली जगाची. सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी म्हणजे हे त्रिकूट जमून आलं की काय जादू होऊ शकते हेच हे गाणं सांगतं. हो ना, अनिल अरुण यांचं संगीत आहे तर शब्द आहेत जगदीश खेबुडकरांचे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हे गाणं आपल्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. काल रात्रीला सपान पडलं, तुम्हालाही तुमचं असं एखादं सपान नक्कीच आठवलं असेल. एकटा जीव सदाशिव सिनेमा, जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांचा हा आवाज, तर शब्द कोणाचे असणार आहो? अहो दादा कोंडकेंचेच. संगीत होतं राम कदम यांचं, दादा कोंडकेंचा सिनेमा. दादा कोंडके काम करताना आणि त्यांना मागे आवाज कुणाचा तर फक्त जयवंत कुलकर्णी यांचा असं समीकरण होऊन गेलं होतं. मात्र जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील गुण कोणी हेरले माहितीये का तुम्हाला? पु ल देशपांडे यांनी. आणि पार्ले टिळक विद्यालयाची प्रार्थना त्यांनी सगळ्यात आधी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केली. शब्बास बिरबल शब्बास या नाटकाच्या नांदीमध्ये सुद्धा जयवंतांचा गायनाचा सहभाग आहे बरं का. काही वर्षे सिने इंडस्ट्रीमध्ये दादा कोंडके यांच्यासाठी जयवंत यांचाच आवाज आहे हे साऱ्यांनाच पक्क माहिती होतं. मात्र जयवंतरावांनी इतरही गाणी केली, स्वतःचे असे वेगळे कार्यक्रम त्यांनी डिझाईन केले. स्वरवंदना आणि स्वरांच्या मळ्यात या नावांनी त्यांनी मंचाई कार्यक्रमही सादर केले, ज्या कार्यक्रमांना रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळायचा. अनेक संगीतकारांकडे त्यांनी उत्तमोत्तम गाणी गायली आहेत. संगीतकार देवदत्त साबळे सोबत तर जयवंतरावांचा कमालीचं असोसिएशन होतं. त्यांच्यासोबत दुसरं गायलेलं गाणं म्हणजे ही चाल तुर तुर उडती केस भुरु भुरु. गीतकार शांता शेळके कायम सांगत, चालीवर लिहिणं अनेक कवींना सुचत नाही, पण चालीमुळे, त्यात वेगळ्या वजनामुळे, त्यात विशिष्ट खटक्यामुळे कवींना कित्येकदा वेगवेगळ्या कल्पना सुचतात. ही चाल तुर तुर या गाण्याची चाल शाहीर साबळे यांच्या मुलाने म्हणजेच देवदत्त साबळे यांनी बांधली आणि त्यावर शांताबाईंनी हे गाणं रचलं. आणि हे गाणं आत्ताच्या जमान्यात काळात कुणी पॉप्युलर केलंय माहितीये का? तर इंटरनेट सेन्सेशन मिथाली पालकरने. चला तर याच नोटवरती ऐकूयात हे सुपर डुपर हिट गाणं आरजे प्रगती सोबत क्लासिक रेडिओ शो मधून.

0: काय मग मंडळी, सोंगाड्या सिनेमातलं अजून एक गाणं ऐकून तुमच्या चेहऱ्यावरती मोठी स्माईल नक्की झाली असेल. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी या जोडीचा हा आवाज होता आणि या जोडीला त्या काळी तुफान पसंती मिळायची. राम कदम यांचं संगीत होतं आणि दादा कोंडके यांचेच शब्द होते. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, कारण आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे जयवंत कुलकर्णी यांच्यावरती. जयवंत कुलकर्णी यांना गायनाचे धडे कोणी दिले तर लक्ष्मणराव देवास्कर यांनी, त्यामुळं त्यांच्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी मिळाली. लक्ष्मणराव देवास्कर यांच्याकडे ते संगीतही शिकले आणि हार्मोनियमही. मगाशीच ही चाल तुरु तुरु हे गाणं आपण ऐकलं. 70s ची तरुणाई या गाण्यावरती इतकी फिदा होती की हिल हिल पोरी हिल्ला आणि चाल तुरु तुरु दोन्ही गाण्यांना हमकास वन्स मोर यायचा. सावधरणी सावध हे सुद्धा त्यांचं प्रसिद्ध गाणं. उडत्या चालीची गाणी असून देखील ही गाणी कधीही हिडीस वाटली नाही. सावधरणी सावध ग हे त्यांचं प्रसिद्ध गाणं. जोरकसपणा, उत्साह या साऱ्याच गोष्टी जयवंत कुलकर्णी यांच्या प्रत्येक गाण्यातून आपल्याला ऐकायला मिळतात. हीच त्यांची खासियत होती. आज येणारी कित्येक शब्दांची गाणी आपण ऐकल्यानंतर आपल्याला कुठेतरी हिडीस वाटतात, मात्र हा हिडीसपणा जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातून कधीही जाणवला नाही. त्यामुळं गावरानबाज असणारा असा आवाज इंडस्ट्रीमध्ये पुन्हा दिसला नाही. चला याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं, पांडू हवालदार सिनेमातलं गाणं मी तर भोळे अडाने ठकू. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनीच हे गाणं गायलंय. ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे सुपर डुपर हिट गाणं.
1: मी तर भोळे अडाने ठकू.

हिल पोरी हिला तुझे कप्पा लीला टीला आगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पा लीला टीला तुझे कप्पा लीला टीला तुझे कप्पा लीला टीला गो फैशन मराठी सोबई

पदरवार अशी उरतो बग बगून जीव धार धारतो तुझं पदरवार अशी उरतो अग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल खरी जीवाच हल मज गुल्लांबाचे फुला माझे गुल्लांबाचे फुला माझे गुल्लांबा

आणि पुन्हा एकदा सुपरहिट गाणं अंधळा मारतो डोळा या सिनेमातलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी हे गाणं गायलंय. दादा कोंडकेंचे शब्द आणि म्युझिक होत प्रभाकर जोग यांचं. हिल हिल पोरी हिला तुझे कपाली लटेला. आजही आपण हे गाणं गुणगुणतो किंवा ही सिंगल लाईन आपल्याला आठवते. याहूनच हे लक्षात येतं की ही गाणी काळाच्या पलीकडची आहेत आणि सुपर डुपर हिट आहेत. म्हणूनच क्लासिक रेडिओ शो मधून अशी ही गाणी आणि असा हा खजिना कायम तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. जयवंत कुलकर्णी यांच्याबद्दल आज आपण बोलतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये. आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट गीतं गायली आहेत, पण बहुतांश गाणीही गावरान बाजाची आपल्याला ऐकायला मिळतात. पण कोणत्याही एका ढंगात किंवा एकाच पॅटर्न्स मध्ये ते कधीच अडकले नाही. त्यांनी वेगवेगळ्या पॅटर्न्स आणि वेगवेगळ्या जॉनर्सला ट्राय केलं आणि यशस्वीपणे ट्राय सुद्धा केले. पण जयवंत कुलकर्णी यांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत असं 70s दशकातील तरुण मंडळी म्हणत असतील. कारण त्यावेळेला कॉफी डेटवर येतेस का, व्हॉट्सअप वरती मेसेज किंवा सांगायचं कसं प्रियसीला, जिच्यावर प्रेम आहे तिला की तू मला भेटायला येतेस का, तर अशा वेळेला जयवंत कुलकर्णींच्या गाण्यांची खूप मदत झाली. कारण 70s दशकात सुपरस्टार सिंगर अशी काहीशी ओळख जयवंत कुलकर्णी यांनी बनवली होती. आणि त्यामुळं त्यांच्या वेळेला पोरही सहजपणे पोरींना म्हणायची मनाच्या धुंदीत लहरीत येणार. जयवंत कुलकर्णी यांचं हे रोमॅन्टिक गाणं आहे. देवदत्त साबळे यांचं म्युझिक आहे आणि शांता शेळकेंचे शब्द आहेत. तेव्हा चला नॉस्ट्रॅजिक होऊयात. आणि ज्या ज्या लोकांनी त्या त्या काळी कॉलेजमध्ये असताना तिच्यासाठी हे गाणं ऐकलंय, तेव्हा चला तिच्याच आठवणीत हरवून जाऊयात. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

पांडू हवालदार सिनेमातलं विस्कीची बाटली हे गाणं आपण आताच ऐकलं. विस्कीची बाटली हातात धरू नका, गाण्यात ऐकण्यापुरतं सगळं ठीक आहे, नाही का? उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी याच जोडीचं हे आणखीन एक सुपरहिट गाणं. राम लक्ष्मण यांचं संगीत आणि जगदीश खेबुडकरांचे शब्द. जयवंत कुलकर्णी स्पेशल असा आजचा आपला क्लासिक रेडिओ शो. आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. जयवंत कुलकर्णी विषयी सांगायचं झालं तर त्यांचं आयुष्य कधीही सुखावाह्य नव्हतं, अत्यंत हालाकीची परिस्थिती होती. अशा बिकट परिस्थितीतच त्यांचं बालपण गेलं. अनेकदा त्यांनी गाड्या धुतल्या आहेत, लहान मोठी मिळेल ती कामं त्यांनी केली आहेत. उदरनिर्वाह करण्यासाठी, पोटापाण्यासाठी मिळेल ते काम त्यांनी त्या वेळेला स्वीकारलेलं आहे. त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली ती त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवास्कर यांनीच. गायनाचे धडे तर त्यांनी दिलेच, पण उत्तम हार्मोनियम वाजवायला सुद्धा जयवंतराव त्यांच्याकडूनच शिकले. लक्ष्मणराव देवास्कर यांनी त्यांना सांगितलं होतं की कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवलीस तरी तुझ्या खुल्या गळ्यातील सूर सोडून देऊ नकोस. आणि नेमकी हीच शिकवण जयवंतरावांनी अगदी शेवटपर्यंत मनात पक्की केली होती. आणि त्यामुळेच आपल्याला अशा अवीट स्वरातील गीतांचा आस्वाद आज घेता येतोय. मराठी सिनेमातील ज्या काही गायक गायिकांच्या जोड्या गाजल्या त्यापैकी जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर या जोडीनं आजवर जी काही गाणी दिलेली आहेत त्या गाण्यांनी अक्षरशः ठेका धरायला लावला आणि त्या गाण्यांना रेकॉर्ड ब्रेक लोकप्रियता लाभली. तेव्हा पुढचं गाणं सुद्धा याच जोडीचं, गणिमी कावा सिनेमातलं. आला सपना मंदी मल्हारी हे गाणं आहे, राम कदम यांचं संगीत आहे आणि शब्द आहेत दादा कोंडके यांचे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला, ऐकूयात.

0: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, तो आहे जयवंत कुलकर्णी यांच्यावरती. आंधळा मारतो डोळा सिनेमातलं गाणं आपण आत्ताच ऐकलं, दादा कोंडके यांचे शब्द, प्रभाकर जोग यांचं संगीत, तर जयवंत कुलकर्णी यांचा हा आवाज. जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली गाणी आज आपल्या साऱ्याच रसिकांच्या ओठांवर आहेत आणि याचं कारण म्हणजे ती अत्यंत साधी आणि सोपी आहेत, त्यामुळं कुठल्याही सामान्य माणसाला त्यांच्याशी कनेक्ट करणं खूप इझी आहे. गावात राहणारी लोक यांच्यातील रोमॅन्स कोणी फुलवला असेल तर तो जयवंत कुलकर्णी यांच्या म्युझिकनी. जयवंत कुलकर्णी वेगवेगळ्या पॅटर्नची गाणी गायली, भक्तिगीतं, असंख्य चित्रपट गीतं याच्यात सामावलेली आहेत. मात्र मराठी गाण्यांना गावरान ढंगात गाऊन ही गाणी एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान कुणाला द्यायचा असेल तर तो जयवंत कुलकर्णी यांनाच. ज्योतिबाचा नवस आणि एकटा जीव सदाशिव सिनेमातल्या गाण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनानं सर्वोत्कृष्ट गायनाचा पुरस्कार दिलेला होता आणि यावरून हे दिसून येतं की सांगीतिक कारकीर्द, शेकडो गाणी गाणाऱ्या या कला तपस्वीची नोंद सरकार दरबारी सुद्धा घेण्यात आली होती. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीला रेडिओ तेरणाकडून आमचा मानाचा मुजरा. एकटा जीव सदाशिवतल्या गाण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता तेव्हा याच सिनेमातलं पुढचं गाणं माणसा परिस मेंढरवरी, राम कदम यांचं संगीत, दादा कोंडके यांचे शब्द, ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून.
1: वर आभाळ खाली धरती दिस आला या माथ्यावरती, अल्याड डोंगर पल्याड डोंगर मदीत खोल खोल दरी, जरा दपून चाल ग पोरी

याला ठा याला दिल दुखात है, भाई दिल तो उपाशी रात है, दिल हकलुन मागारी ये ते, काय बोलत नाही काय मागत नाही, जीव लावत मालकावरी जीव

लाड लाड तुला दिसत नाही मला बिलकुल बसतया येड तुला कळत नाही मला खेळत या लाड लाड तुला दिसत नाही मला बिलकुल बसतया येड तुला कळत नाही माझ्या तोंडाला लावतया तोंड तुला तुळत नाही किती अंधारले किती गोंधारले त्याला उठत नाही शिरी शिरी त्याला उठत नाही।

0: अस्वस्थ एक जंगल
1: जंगल
0: त्या जंगलात झालं मंगल
1: मंगल
0: वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं ऊंट आलं माकड आलं कोकड आलं बोकड आलं अब

मधून मराठी गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला कोणत्या कलाकाराचा क्लासिक रेडिओ शो व्हावा असं वाटत असेल तर त्याविषयी तुमचं मत आम्हाला व्हॉट्सअप करून तुम्ही नक्की सांगू शकता. कुठले विषय ऐकायला आवडतील, कोणाविषयी ऐकायला आवडेल याबद्दलही नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्सचा नक्की विचार करू. आणि हो, रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं ना, पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात. तोपर्यंत मी आरजे प्रगती सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71। व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचंच. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
3: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM, BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: संगीत आपल्या मनाचा आरसा. संगीत आपल्या मनाचा संवाद. गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग. हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज. ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71। नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे मार्गक्रमण करत असताना त्यांचा हा जो यशाचा मार्ग असतो ते आपल्यासाठी प्रेरणादायक असतो आणि आपण याच पद्धतीनं ही प्रेरणा घेत असतो त्यांच्या या अनुभवातून। तेव्हा आज आपण याच पद्धतीनं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री किशोर दिगंबर कांबळे यांना। ते मूळतः राहणारे औसा येथील आहेत, औसा जिल्हा लातूर येथील। त्यांनी 2011 साली IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतलेली आहे। ते सध्या धाराशिव इथेच आपल्या जिल्हा पोलीस मुख्यालय जे आहे त्या ठिकाणी वायरलेस सेक्शनमध्ये ते कार्यरत आहेत ॲज अ असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून। पण त्याच्या अगोदर त्यांनी 5 वर्ष लेक्चरशिप पण केलेली आहे पॉलिटेक्निकला, तेही आपण समजून घेणार आहोत आणि एकूणच त्यांची जर्नी कशी आहे ते आपल्याला ऐकायला निश्चितच आवडणार आहे। तेव्हा किशोरजी, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: ठीक आहे, धन्यवाद सर।
1: जसं की मी आता एक तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, आम्हाला तर खूप अमेझिंग ही गोष्ट वाटते की तुम्ही IT आणि 2011 तुम्ही हे असताना म्हणजे पासआउट असताना इंजिनिअरिंगमधले सध्या ASI म्हणून काम करता याच्यामध्ये पोलीस मुख्यालयामध्ये, तर हे एक अमेझिंग गोष्ट आहे। पण मला एक सांगा की 2011 तुम्ही तेरणा अभियांत्रिकीच्या कॅम्पसमध्ये प्रथमतच येत आहात।
2: हा, तर 2011 पासआउट झालेलं आम्ही, तर त्यावेळेस कॉलेज आणि ह्यावेळेच्या कॉलेजमध्ये खूप डिफरन्स आहे आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी आली सुरुवातीला गेटमधून येताना।
1: कशाची पॉझिटिव्ह एनर्जी?
2: म्हणजे आपण ह्या ठिकाणी आपल्या जवळपास एक 3-4 वर्ष स्पेंड केले आहेत आपल्या लाईफचे, त्यामुळे गेटमध्ये एंट्री केल्यास एक पॉझिटिव्ह वाईब्स आली आहे आणि एक अचानक त्यावेळेस काळ आठवला आम्हाला आमचा 2009-10-11 जे आम्ही केले होते आमचे फ्रेंड सर्कल वगैरे, आणि मी तर म्हणतो की प्रत्येकाने आपल्या कॉलेजमध्ये जाऊन भेटावे ॲज ॲल्युमिनी म्हणून, म्हणजे आपले एक आठवणी जे आहेत त्या आठवणीला एक उजारा किंवा एक आपला एक इन्स्पायरेशन मिळतं त्या कॉलेजमधून की आपण कशी त्या लाईफ स्पेंड केली वगैरे काय। त्यामुळं सहज मित्राला माझा लक्ष्मण कांबळे सोलापूरहून आला, तो म्हणला की चला आपल्या कॉलेजवर जाऊन भेटून येऊ। मग आज सुट्टी पण होते लक्ष्म्याची, त्यामुळे योगायोगाने आज चांगला दिवस आहे म्हणून आम्ही आलो खास आवर्जून कॉलेजला भेटण्यासाठी। आता आमचे शिक्षक वगैरे त्यावेळेचे आहेत काही जण, त्यांना पण भेटून जायचं होतं, पण योगायोगाने आम्हाला पण हे छान वाटले आयडिया, हे FM आपल्या कॉलेजमध्ये जे FM चालू झालं आहे 90.4 FM, हे सुरुवात 3 वर्षापासून आहेत म्हणला तुम्ही, त्यामुळं मस्त वाटलं आम्हाला पण। त्यावेळेस जर असतं तर आणखीन छान वाटलं असतं, आमच्या वेळेस जर झालं असतं तरी।
1: अच्छा, तुम्हाला काय पार्टिसिपेट करताना
2: पार्टिसिपेट करायला असते, आमचे जे काय शेअर आहेत किंवा थॉट्स जनतेसमोर गेले असते, पण मस्त वाटत आहे आता पण कॉलेजमध्ये येऊन।
1: तुम्ही 2011 पासआउट झाला म्हणजे 2007 ऍडमिशन घेतलेलं असणार आहे?
2: हा, 2007-08 ला।

0: लाट
1: आठला म्हणजे तुमचं काय डायरेक्ट सेकंड
0: इयर डायरेक्ट सेकंड ऍडमिशन
1: होतं अगोदर पॉलिटेक्निक केलं
0: अगोदर पॉलिटेक्निक डिप्लोमा केला होता लातूरला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूरमध्ये पीएलजीपीएलला डिप्लोमा केला आणि त्यानंतर लातूर डिस्ट्रिक्ट असल्यामुळे मला बाहेर जायचं नव्हतं आणि माझे फ्रेंड्स पण होते इथे तेरणाला आणि सांगितले की तेरणा कॉलेज चांगले आपलं मस्त आणि त्यावेळेस कॅम्पस वगैरे चांगले रिक्रुटमेंट वगैरे चांगली होती त्यामुळे मी एकच ऑप्शन दिले कॅप थ्रू फॉर्म होता तेरणा कॉलेज आणि आय टी आणि कम्प्युटर दोनच ब्रँच बस दुसरा कुठला फॉर्म बस भरायला म्हणजे ऑनलाईनमध्ये ऑप्शन दिले नाही आणि पहिल्याच लिस्टमध्ये लागून गेले तेरणा कारण मला बाहेर कुठे जायचं नव्हतं जीएसटी
1: सोडून डायरेक्ट इथं सेकंड इयरला
0: डायरेक्ट सेकंड इयरला आलो तिथे
1: मग पॉलिटेक्निक केल्यानंतर कधी असा जॉबचा नाही विचार केला होता का डिग्री
0: कारण कम्प्युटर फील्डमध्ये ऍक्च्युली डिप्लोमावर जॉब भेटत नाही आणि जरी भेटले तर असं त्या लेवलचे स्केल किंवा पेमेंट नाही भेटत म्हणून त्यासाठी डिग्री करणे कंपल्सरी
1: आहे
0: म्हणून डिग्री करण्यासाठी मग खास ऍडमिशन घेतली इथे
1: तुम्ही ज्यावेळेस इथं डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं डिग्री सुरू केली तुमचे मित्र पण इथं होते असं तुम्ही म्हटलं
0: हा मित्र म्हणजे आमच्या कॉलनीमधले मित्र होते पण सिनियर होते इलेक्ट्रॉनिक्सला वगैरे
1: मग तुमचं इथलं एज्युकेशन कसं सुरू झालं तुमचं एकतर पॉलिटेक्निकचा बॅकग्राऊंड होता समजा पण इथं तुम्ही जे तुमचं दररोजचं रेग्युलर स्टडीचा विषय असेल अकॅडमिकचा असेल ते कसं राहिलं ते सांगा
0: आपण सुरुवातीला आम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर मग इथं हॉस्टेल आहे हॉस्टेल ऍडमिशन घेतलं मिळून गेलं आणि डायरेक्ट सेकंड इयरला असल्यामुळं जे काय सब्जेक्ट आहेत सेकंड इयरला ते ऑलरेडी आम्हाला पॉलिटेक्निकमध्ये झालेच होते त्यामुळे डायरेक्ट सेकंड इयरचं जे का पहिलं इयर आहे सेकंड इयर म्हणजे त्यामध्ये काही अडचण आली नाही म्हणजे अभ्यास न करता आमचं सेकंड इयर असंच गेलं कारण तेच सब्जेक्ट होते फक्त आम्हाला ते थोडं रिफ्रेशमेंट करायचे होते नॉलेज आणि होऊन गेलं फक्त की मॅथमॅटिक्सला थोडा प्रॉब्लेम आला मॅथमॅटिक्ससाठी ट्युशन लावले आम्ही तर मसलेकर सर म्हणून होते मस्त शिकवत होते ते मग त्यांच्याकडे ट्युशन लावून ते M4 M3 वगैरे काय ती काढून घेतली आणि त्यामुळे डिग्रीचे सेकंड इयर झालं थर्ड इयरला तर काय आवश्यकता नाही मॅथ्सची फक्त आम्हाला मॅथ्स थोडा सब्जेक्ट हार्ड वाटायचा नंतर बाकी लँग्वेज होते लँग्वेज तर काय मग असेच होऊन गेले मस्त होते
1: अच्छा मग हे तुमचे 3 वर्ष कम्प्लीट होत असताना तुम्ही स्वतः काही असा विचार केला होता का की तुम्ही एकतर आय टी बॅकग्राऊंडहून आला होतात आय टी मध्येच तुम्ही इथं ऍडमिशन घेतलेलं होतं तर मग तुम्हाला असं काही डोक्यामध्ये होतं का की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे काय असं काही पुढचं करिअरच्या संदर्भामध्ये तुम्ही काय असं डोक्यामध्ये ठेवलेलं
0: हा हे महत्त्वाचा प्रश्न आहे कारण डोक्यामध्ये आता आय टी करत आहे म्हणलं तर डोक्यामध्ये फक्त एकच होते की आपल्याला आय टीमध्ये जॉब करायचा आहे आय टी कंपनीमध्ये पण योगायोगानं आमची पास आउट झाली 11 आणि त्यावेळेस एक आर्थिक मंदी म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये कमी जॉब मिळायचे रिसेशन जे आहेत त्यांनाच काढत होते मग त्यामुळं रिसेशन पण आलेलं आहे आणि सॉफ्टवेअरमध्ये जॉब नाही मग आता आपण जॉबलेस राहण्यापेक्षा कुठेतरी आपलं करिअरचे स्टार्टअप करावे म्हणून एक योगायोग लातूरमध्ये पॉलिटेक्निक कॉलेजवर इंटरव्ह्यू चालू होते विलासराव देशमुख पॉलिटेक्निक कोळपा जे सध्याचं MDA कॉलेज आहे MDA मी त्या कॉलेजला जाऊन इंटरव्ह्यू दिले मी मग इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन वगैरे झालं मग आता एक करिअर चालू करण्यासाठी मी पॉलिटेक्निकला ॲज अ लेक्चर म्हणून जॉईन केलं कुठे विलासराव देशमुख कॉलेज कोळपा आता सध्या नाव बदललेलं आहे कॉलेज MDA झालं आहे मग त्यामध्ये लेक्चर म्हणून जॉब भेटला माझा जॉबलेस राहण्यापेक्षा गुड जॉब नथिंग काय तर असण्यापेक्षा ठीक आहे म्हणून मी सिलेक्ट केला तो आणि माझे बरेच मित्र गेले पुण्याला कोण कोर्स केले सॉफ्टवेअरमध्ये काही जणांना भेटले पण जॉब पण सॅलरी अशी कमी जास्त होते म्हणजे आय टीच्या रिलेटेड सॅलरी एकदम फार कमी होते नंतर मग मी लेक्चरमध्ये कंटिन्यू केले नंतर मग माझ्याकडे जिम्मेदारी वाढत गेली आणि HOD हेड ऑफ डिपार्टमेंट केले मला तिथंच त्यामुळं म्हणजे कसं सोडता आलं नाही ते लवकर मित्र म्हणत होते ये इकडे पुण्याला ये आपण आणखीन IIT निघाले तर रिक्रुटमेंट ये लवकर पण इकडे HOD भेटल्यामुळे सोडता आलं नाही लवकर
1: मित्रांनो आपण जे चर्चा करत आहोत ते किशोर दिगंबर कांबळे यांच्याशी ते मूळता राहणाऱ्या औसा येथील आहे जिल्हा लातूर 2011 IT ब्रँचमधून त्यांनी इंजिनिअरिंग तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे सध्या ESI म्हणून कार्यरत आहेत आणि धाराशिव येथील पोलीस मुख्यालयामध्ये त्यांची पोस्टिंग आहे तेव्हा आपण याविषयी पण जाणून घेणार आहोत म्हणजे तुमचं सगळं लेक्चरशिप वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं सगळा विषय होता मग अचानकच असिस्टंट सब इन्स्पेक्टर होणं किंवा या डिपार्टमेंटमध्ये वायरलेस सेक्शन असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये हा कसा योग आला ते सांग
0: आता पहिली गोष्ट जी लेक्चरशिप होती ती एकतर परमनंट नव्हती कारण पॉलिटेक्निकला कसं प्रायव्हेट पॉलिटेक्निक कॉलेज होतं आणि त्या ठिकाणी जर स्टुडंटचं जर ॲडमिशन जर फुल असेल तर मग ते सॅलरी वगैरे दरवर्षी इन्क्रीमेंट जे असते ती इन्क्रीमेंट करायची किंवा डायरेक्ट काय करायचे ते टर्मिनेट करायचे म्हणजे शिक्षक काढायचे आणि दुसरे नवीन भरायचे कमी सॅलरीवाले. मग ही ट्रेंड होता प्रायव्हेट पॉलिटेक्निकचा. मग मित्रांनो म्हणलं आता आपल्याला पॉलिटेक्निकला राहण्यापेक्षा आपण काय करू गव्हर्नमेंटमध्ये पण भरपूर जॉब्स निघायचे त्यावेळेस 12-13 आपण करू म्हणले गव्हर्नमेंटची तयारी. मग त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंट ते सोडून दिलं पॉलिटेक्निक कॉलेज आणि गव्हर्नमेंटसाठी प्रिपरेशन केलं. आणि इन बिटवीन एक जवाहर नवोदय विद्यालय म्हणून आहे जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्कूल असतं जवाहर नवोदय विद्यालय, त्या विद्यालयामध्ये पण आम्ही इंटरव्ह्यू दिला आणि तिथं पण सिलेक्शन झालं विभागानं. तर मधले 2 मी जवाहर नवोदय विद्यालय बीड आणि जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग ह्या ठिकाणी मी ॲज अ टीचर कम्प्युटर टीचर म्हणून जॉब केला आहे. आणि नंतर मग हा जो आहे तो पण गव्हर्नमेंट पण कॉन्ट्रॅक्ट बेस एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट ॲज अ कम्प्युटर टीचर जे जवाहर नवोदय विद्यालय बीडला केलं 1 2015 आणि 2016 केलं 2016 सिंधुदुर्ग जे एन व्ही सिंधुदुर्ग. मग 2016 हे ॲड निघाले. मग सिंधुदुर्गला असताना मित्रांनो फोन केला असे असे ॲड निघाले आहे आणि आपल्या डिप्लोमा बेसवर महाराष्ट्र पोलीसमध्ये डायरेक्ट ASI म्हणजे 1 ॲज अ ॲसिस्टंट सब इन्स्पेक्टर मिळणार. मग तू भरणार आहे का फॉर्म? मग आम्ही दोघांनी पण भरलो फॉर्म. मग फॉर्म भरल्यानंतर मग एक्झाम झाली आणि आमच्या नॉलेज पण होतं प्रिव्हियस एक्झाम पण झाली फिजिकल झाली आणि योग आयोगानं आपलं सिलेक्शन झालं.
1: याच्यामध्ये पण फिजिकल वगैरे?
0: हां फिजिकल होते.
1: अच्छा, तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हटल्यामुळे तुमचा कॉम्प्युटरचा बॅकग्राऊंड एज्युकेशनचा डिग्री म्हटल्यामुळे असा काही विषय नव्हता?
0: नाही, हे पोस्ट आहे ती डिप्लोमा.
1: अच्छा,
0: डिप्लोमा बेस्ड पोस्ट होती आणि एक्झामचा पॅटर्न आपला जो MPSC रिलेटेड आहे तोच मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण गणित बुद्धिमत्ता आहेच. पण ते आम्ही डिप्लोमाचं पॉलिटेक्निक लेक्चरशिप सोडल्यानंतर काही 1 तयारी केली होती MPSC ची, ते आम्हाला कुठेतरी फायद्याचे झाले ह्या एक्झामसाठी. मग त्यामुळे योगायोगानं इकडे वायरलेस सेक्शनमध्ये ॲज ASI परीक्षा दिली आणि इकडे सिलेक्शन झालं आहे. मग 2017 मी जॉईन केलं.
1: 2017 अच्छा बरं. मग आता हे 2017 जॉईन केल्यानंतर तुमची पहिली पोस्टिंग कुठे झाली आणि मग ते जॉबचं प्रोफाईल कसं होतं तुमचं?
0: हा तर 2017 हे वायरलेस सेक्शन आहे पुण्याला, याचे हेडक्वार्टर आहे म्हणजे ह्याची रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती पुण्यावरून होते. सगळे पोस्टिंग पण पुण्यावरूनच होते. मग आमचं फिजिकल पण पुण्यामध्ये झालेलं आहे. मग पहिली पोस्टिंग भेटली मला बीडला, SP ऑफिस बीड. मग ठीक आहे, मग आपला गव्हर्नमेंट जॉब भेटला आहे. मेन सॅटिस्फॅक्शन होते गव्हर्नमेंट जॉब. आज पण गव्हर्नमेंट जॉबला एक इज्जत मिळते मग ती कुठल्या का पोस्टवर असणार. मग त्यावेळेस गव्हर्नमेंट जॉब भेटला म्हणून आणि योगायोगानं सॉफ्टवेअरमध्ये पण भरपूर निघाले होते ओपनिंग आणि इकडे गव्हर्नमेंट जॉब पण सिलेक्शन झालं आणि सॉफ्टवेअर कंपनीमध्ये पण माझे झाले होते. पण मित्रांना सांगितलं की आज आम्ही चर्चा केली घरी फॅमिलीसोबत, नंतर मित्रासोबत म्हणले की गव्हर्नमेंट जॉब जॉईन कर सिक्युरिटी, ह्याच्यामध्ये मेन रिझन आहे सिक्युरिटी. मग मी जॉईन करून टाकलं बीडला. पहिली पोस्टिंग बीड होती, SP ऑफिसला बीड. पण ह्याच्यामध्ये मेन वर्क आहे टेक्निकल वर्क आहे आमचं. ॲसिस्टंट सब इन्स्पेक्टर वायरलेस सेक्शन आहे SP ऑफिसला, प्रत्येक एक वायरलेस सेक्शन असतं. मग तिथं जे काही टेक्निकल जॉब आहे तो टेक्निकल जॉब होता. म्हणजे आमची सर्व्हिस पोलीस प्रशासनाला आहे, पब्लिकला नाही. म्हणजे पोलीस प्रशासनाला जे काही टेक्निकल असिस्टंट लागते जसे की वॉकीटॉकी आहे त्यांच्याकडे कम्युनिकेशनसाठी, मग वॉकीटॉकीची प्रोग्रामिंग आले, एक सेट असतो प्रत्येक पोलीस स्टेशनला, तो सेटचं एक मंथली जे काही मेंटेनन्स असतं किंवा सेटचं जे काय प्रोग्रामिंग ते आमच्याकडूनच होते. आणि जर कुठे VIP मुवमेंट असेल काय असेल तर त्यांच्या सेवेमध्ये एक कम्युनिकेशन करून दिले तेवढ्यामध्ये. म्हणजे सर्व टेक्निकल वर्क असल्यामुळे एक इंटरेस्टिंग जॉब होता आणि प्रोफाईल रिलेटेडच. आता आमचं IT झालेलं आहे, ती सेट प्रोग्रामिंग किंवा नंतर VC व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर चालू आहे सध्या, नंतर CCTV असेल किंवा नंतर सायबर वगैरे, त्यामुळे टेक्निकल जॉब असल्यामुळे जॉईन केले. आणि एक आनंद भेटला कारण कसं टेक्निकलमध्ये झालेलं एज्युकेशन आणि जॉब पण टेक्निकल, त्यामुळे थोडं ॲडजस्ट व्हायला काही वेळ लागला नाही. आणि 2017 जॉईन केलं मी बीडला आणि नंतर जस्ट आता धाराशिवला 2022 ट्रान्सफर होऊन आलेला आहे ऑक्टोबर 2022 धाराशिव.
1: बरं, मग आता ज्यावेळेस तुम्ही हे असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून, आम्ही तर आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये म्हटलं तर ड्रेस घालला आणि पब्लिक सर्व्हिसमध्ये जाणं असा तो आम्ही समजत होतो, पण तुम्ही हे वायरलेस सेक्शनमध्ये असताना मग तुमचे असे अनुभव कसे असतात? म्हणजे कारण आता बघा, तुम्ही 2011 पासआउट झाला, 2016 तुम्ही 2017 जॉईन झालात असं म्हटलात, जवळपास ह्याच्यामध्ये आता 7-8 गेलेली आहेत. तर टेक्नॉलॉजीमध्ये काही चेंज आलेला आहे का? कारण आता मोबाईल पण आहे, सगळं आहे का? ही टेक्नॉलॉजी वेगळीच आहे तुम्ही ज्याला डील करतायत ते?
0: हा तर टेक्नॉलॉजीमध्ये हे बरोबर प्रश्न आहे की गव्हर्नमेंटमध्ये टेक्नॉलॉजी येण्यासाठी वेळ लागतो. म्हणजे आपल्याकडे कसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये टेक्नॉलॉजी आली की लगेच ती अडॉप्ट करतात प्रायव्हेट सेक्टर, त्यामुळे प्रायव्हेट सेक्टर आज जरा एक चांगल्या पोझिशनला आहे. आणि गव्हर्नमेंटमध्ये टेक्नॉलॉजी येण्यासाठी थोडा वेळ लागतो. मग आपल्याकडे फक्त अगोदर अॅनालॉग होतं. मी ज्यावेळेस 17 जॉईन झालो त्यावेळेस अॅनालॉग सिस्टीम होती, म्हणजे अॅनालॉगवर कम्युनिकेशन होतं. पण सध्या आता डिजिटल आलेलं आहे, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर पण आता प्रायव्हेट लेवलच्या बरोबरच आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला पण आता टेक्नॉलॉजीशी अडॉप्ट करणं एकदम म्हणजे गरजेचं झालं आहे ते. कारण जुन्या अॅनालॉगवर कम्युनिकेशन एवढं प्रॉपर किंवा एक मश असायचा आवाजामध्ये, त्यामुळे ते बंद झाल्यानं आता सध्या डिजिटल आलेलं आहे. मग डिजिटलवर एकदम कम्युनिक आपण जसं बोलत आहे समोर तसा आवाज येतो आपल्या ह्याच्यामधून, वॉकी टॉकी असेल किंवा सेटमधून, म्हणजे कम्युनिकेशन पण बदललेलं आहे. आणि अगोदर काय एक VC आता म्हणजे एक अधिकारी आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनचे जे काही इन्चार्ज आहेत, तो इन्चार्जला SP ऑफिसला येऊन त्यांची मीटिंग वगैरे व्हायची SP साहेबांसोबत. पण आता ते सध्या थोडं बंद होऊन आता VC व्हिडिओ कॉन्फरन्सिंग एका क्लिकवर जग आहे तसं. म्हणजे एक लिंक तयार करायची, प्रत्येक अधिकाऱ्याच्या यांना व्हॉट्सअपला पाठवायची, मग ते डायरेक्ट जॉईन होणार आणि डायरेक्ट VC. म्हणजे जशी टेक्नॉलॉजी नवीन आली तसंच पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण ते इम्प्रूव्हमेंट आलेलं आहे. सध्या सर्व जे काय VC चालू आहे.
1: अच्छा, तर आम्ही काय पाहायचो की जुन्या काळामध्ये ज्यावेळेस ते ब्लॅक अँड व्हाईट TV वगैरे होते, तर काय असायचं की तिथली जे वायरलेस सिस्टीम असेल किंवा ते असं, तर त्याचं पण कधी कधी कॅच करायचं TV त्या TV आवाज यायचा त्या वायरलेस सिस्टीमचा, तर त्यावेळेस ते अॅनालॉग टिक.
0: हां, मग त्यावेळेस ते एनकोडिंग नावाचे एक म्हणजे त्यामध्ये ना सिक्युरिटी आहे. आणि ते अॅनालॉगमध्ये तेवढी प्रॉपर सिक्युरिटी वगैरे नव्हती, पण ते डिजिटल जे घेतलेलं आहे आपण ते डिजिटलमध्ये प्रॉपर एनकोडिंग आहे, सिक्युरिटी आहे. म्हणजे आपला आवाज फक्त त्यांनाच ऐकला जाईल ज्याच्याकडे किती सिक्युरिटी तो सेट आहे, बाकी कुणीही त्याला डिटेक्ट जरी केला तर त्याला काही संबंध नाही, सगळं इन्क्रिप्टेड.
1: नाही, हे जस्ट एक मी कशासाठी सांगितलं, कारण माझं बॅकग्राऊंड पण माझे वडील डिपार्टमेंटला असल्यामुळे आम्ही पोलीस क्वार्टरला राहायचो.
0: ओके ओके,
1: त्या ठिकाणी मग काय ते TV कॅच करायचा तो आवाज.
0: त्यावेळेस कसं ते अॅनालॉग असल्यामुळे ना सिग्नल आले ना, त्या सिग्नलचे एनकोडिंग असे एनकोडिंग असणार, टेक्नॉलॉजी चेंज झाले, सिक्युरिटी फीचर्स ऍड केले आहेत, डिजिटल झाले आहेत, त्यामुळे डाटा वगैरे असं चोरीला जाणे किंवा एक प्रकारे इंट्रोड्यूट करणे एकदम हार्ड आहे. सगळी सिक्युरिटी आहे, म्हणजे ह्या वायरलेसमध्ये एवढी सिक्युरिटी आहे ना, तर फ्रिक्वेन्सी पण आहे आणि आपण हे फ्रिक्वेन्सीसाठी पे करतो. असं फ्रिक्वेन्सी भेटत नाही आपल्याला. हां, म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी आहे कोणी यूज करू शकत नाही, जरी यूज केली तर त्याच्या काही कामाचं नाही, कारण ते एनकोडिंग वगैरे असते.
1: बरोबर आहे,
0: त्यामुळे आपल्याला हे सेपरेट फ्रिक्वेन्सी असते आणि ते फ्रिक्वेन्सी कोणाला देता येत नाही, लायसन्स फ्रिक्वेन्सी आपली. त्यामुळे नवीन नवीन सिक्युरिटी वगैरे आलेली आहे.
1: तर मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते किशोर दिगंबर कांबळे यांच्याशी. ते मूळता राहणारे औसा येथील आहेत. 2011 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून IT त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. सध्या असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून वायरलेस सेक्शनमध्ये धाराशिव पोलीस मुख्यालय या ठिकाणी कार्यरत आहेत. तर हे तुम्हाला विचारण्याचं कारण असं होतं की तुम्ही 2011 IT पासआउट झालात, पुन्हा लेक्चरशिप केली, पुन्हा
0: नवोदयाचा
1: सगळा विषय झाला आणि टेक्नॉलॉजी तर डे बाय डे चेंज होतच होती. तर या ठिकाणी असं एखाद्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत असताना तुम्हाला पण त्या टेक्नॉलॉजीच्या अनुसार अपडेट व्हावं लागतं का, किंवा तुम्ही त्या पद्धतीने स्टडी करता काय असतं नेमकं?
0: नाही, नक्कीच, कारण टेक्नॉलॉजी बदलली की आपला पण अपडेट होऊ लागते. कारण आता अॅनालॉग होती, अॅनालॉग सिस्टीम पूर्ण ती कंडम करून आपण डिजिटल घेतली.
1: हो,
0: मग डिजिटल नंतर जर आता पुढे चालून जर VC आहे म्हणजे व्हिडिओवर, आता सध्या कसं आहे ऑडिओवर चालू आहे सगळं, म्हणजे कम्युनिकेशन ऑडिओ. आता काही काही ठिकाणी आपलं लोकेशन द्यायचं असते, लोकेशन देण्यासाठी तो घरी बसून भी देऊ शकतो. पण आता तसं नाही, आता GPS म्हणजे व्हॉट्सअपला GPS लोकेशन पाठवायचं, म्हणजे टेक्नॉलॉजी जशी आली व्हॉट्सअप, म्हणजे आता तो घरी बसून लोकेशन देऊ शकत नाही, त्या स्पॉटला जाऊनच लोकेशन ती सेंड करणं, म्हणजे अशी एक टेक्नॉलॉजी आलेली आहे बरेच. मग तसेच आपण पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, ठीक आहे, जी की रात्री पेट्रोलिंग असते. मग पेट्रोलिंग केल्यानंतर प्रत्येक पेट्रोलिंगचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला एक QR कोड लावलेला असतो, म्हणजे तो पेट्रोलिंगचा जो काय अंमलदार किंवा ऑफिसर आहे तो जाऊन त्या ठिकाणी स्कॅन केला, म्हणजे तो त्या ठिकाणी स्पॉटला व्हिजिट द्यायला आहे. ही टेक्नॉलॉजी आहे सध्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत, म्हणजे याचा अर्थ की पेट्रोलिंग वगैरे प्रॉपर चालू आहे. आणि नंतर मग ते QR कोड स्कॅन केला की समजते इथे ह्या स्पॉटला गेला, इकडे एक सॉफ्टवेअरमध्ये समजते की ह्या ह्या हद्दीमध्ये हे ते जात आहे. म्हणजे जशी टेक्नॉलॉजी चेंज होईल तसे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये खास करून पोलीस डिपार्टमेंटला पण चेंज व्हावंच लागते, कारण त्यानुसारच आपल्याला पण एक काम करायला पण सोपं जाते आणि पारदर्शकता येते कामामध्ये.
1: बरं, आता किशोर आणखीन एक आता याच्यासोबत असा विषय येतो की जे तुमचे आता जे आता तुमचे मित्र कंपनी आहेत म्हणा किंवा जे तुमचे क्लासमेट होते इथं IT असतानाचे, आता ते जर मित्र समजा आता कुठे पुण्यामध्ये असतील, मुंबईमध्ये असतील, काही जण बाहेर देशामध्ये गेलेले असतील, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतो कधी किंवा असा काही विषय?
0: हो हो, नक्कीच. आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपवरती, फ्रेंड्स फॉर एव्हर म्हणून.
1: हो,
0: मग त्या ग्रुपवरती नक्कीच जे काय अपडेट आहेत प्रत्येकाचे, कोण कुठे आहे तेव्हा, कोणाचा बर्थडे असेल काय असेल, त्या ग्रुपवरती शेअर करत असतात त्यांचे अनुभव, किंवा कुठे व्हिजिट दिली हे दिली, किंवा आमचं मग कधीतरी एक वर्षातून एकदा गेट टुगेदर होतच असतं, गेट टुगेदर पुण्याला. शक्यतो मॅक्झिमम पुण्यामध्येच आहेत, त्यामुळे पुण्यामध्ये आमचं गेट टुगेदर होतं. मग तिथं भेटल्यानंतर प्रत्येकाचं काय चालू आहे, कोण कोणत्या फील्डमध्ये आहे, आणि प्रत्येकाच्या फील्डचा कुठला तर फायदा होतच असतो. आता मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळं आता माझे फ्रेंड्सला कुठं ना कुठं फायदा होतो माझ्याकडून, काय मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा कुठं काय पोलीस रिलेटेड त्यांचा काय असेल इश्यू, तर ती मार्गदर्शनामध्ये त्यांना पण, आणि मला पण माझे कोण रिलेटिव्ह असेल त्यांना आय टीमध्ये, जर आता सध्या आय टी चेंज झालेला आहे, आय टीमध्ये काय होत आहे, तर त्यांच्याकडून पण मला मार्गदर्शन भेटते. म्हणजे हे कनेक्टेड राहणं, कॉन्टॅक्ट कुठं ना कुठं आपला कामाला येतो. त्यामुळं जे ॲल्युमिनी आहेत आमचे, जे का पासआउट बॅच, ते प्रत्येकाचे ग्रुप असतोच.
1: तुम्हाला तुम्हाला असं कधी वाटत नाही का, रिग्रेट होत नाही का की अरे आपण पण पुण्यामध्ये असलो असतो, सिटीमध्ये असलो असतो, किंवा पुढे बाहेर देशात जाण्याचा योग आला असता, आपण काय कुठे इथं अडकून पडलो, असं कधी वाटत?
0: हा हा, असं भरपूर वेळा वाटलेलं आहे. कारण कसं की सॉफ्टवेअर फील्डमधले एक कॉर्पोरेट लाईफ आहे, आणि मित्रांचे फोटो स्टेटस बघून एक मनामध्ये एक फिलिंग येतेच, अरे आपण पण आज ह्याच्या सोबत असतो,
1: आज पण तुमचे मित्र सोबत आलेले आहेत.
0: हा, ते मित्र सोबत आलेले ते पाहूनच मला वाटलं अरे मित्र सोबत आहे. पुण्यामध्ये आता दुबईला जाऊन आले आहे, गोव्याला बऱ्याच वेळा झालेत, मग मला पण ती त्यांचे स्टेटस फोटो पाहून वाटतंच. पण कसं कुठेतरी आपल्याला एक समाधान आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे आणि त्यांचं प्रायव्हेट सेक्टर आहे, म्हणजे कसं समथिंग इज बेटर दॅन नथिंग.
1: बर,
0: म्हणजे आपल्याकडे पण काहीतरी आहे. आता मार्केटमध्ये गव्हर्नमेंट जॉब सगळे करतात, पण प्रत्येकाला मिळत नाही. मग आपण एक समाधान, म्हणजे आपण कसं, आपण जर आपल्याकडे सायकल असेल तर आपण टू व्हीलरवाल्याकडे पाहायचं नाही, ज्याच्या जो चलत आहे चलत जाणाऱ्याकडे बघायचं. जर आपल्याकडे सायकल असेल, जर आपल्याकडे फोर व्हीलर असेल, तर आपण कुणाकडे पाहायचं, टू व्हीलरवाल्याकडे पाहायचं. म्हणजे एक समाधान वाटते, म्हणजे आपल्याकडे फोर व्हीलर आहे, त्याच्याकडे टू व्हीलर आहे, म्हणून एक समाधान शेवटी लाईफमध्ये समाधान आहे. म्हणून ठीक आहे, गव्हर्नमेंट जॉबला सॅटिस्फाय केलेला आहे. हा, भविष्यामध्ये जर चान्स आला तर गव्हर्नमेंट जॉब सोडून तिकडे स्विच करायचा जर चान्स आला तर ते विचार करेन नक्कीच.
1: अच्छा अच्छा, पण तुर्तास मात्र तुम्ही सध्या
0: समाधानी आहे, सॅटिस्फाय आहे जॉब.
1: घरच्यांनी कधी असं काय म्हटलं नाहीत का की अरे विनाकारण इकडे असं झालं?
0: नाही नाही, घरच्यांनी नाही.
1: पत्नी जास्त म्हणते की अरे आपण पुण्यामध्ये मुंबईमध्ये राहत असतो, इथे काय?
0: पुण्यामध्ये पण चान्स आहे, कारण आमचं वायरलेस सेक्शन आहे, आमची बदली दर 5 वर्षाला होत असते, आणि आमची बदली डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट असते. आता पहिला डिस्ट्रिक्ट बीड, नंतर धाराशिव, आता पुढला डिस्ट्रिक्ट मी नक्कीच
1: पुणे.
0: पुणे, त्यामुळे फक्त एवढंच की गव्हर्नमेंट जॉब, म्हणजे जे का पुण्यामध्ये आहे पण गव्हर्नमेंट जॉब म्हणून पुण्यामध्ये सेटल होईल.
1: अच्छा अच्छा, बरं. तर किशोर, आता परत एकदा आपण त्या जर्नीमध्ये जाऊयात, कुठल्या की 2008 ज्या की तुम्ही ॲडमिशनला इथं आलो होतात, 3 वर्ष इथं तुम्ही कॉलेजमध्ये काढले, तर त्या 3 वर्षामध्ये तुम्ही असं सिन्सिअर स्टुडंट होतात का धिंगामस्ती वगैरे काही विषय होता?
0: नाही, ॲज अ सिन्सिअर पण नाही आणि धिंगामस्ती पण नाही, कारण मी ॲज अ आमचे बहुतेक बॅचमेट बरेच धिंगामस्ती करणारे सिन्सिअर. म्हणजे परीक्षेच्या काळामध्ये नाईट ड्युटी असायची, म्हणजे नाईटला अभ्यास करून सब्जेक्ट जे काय आपल्याला का टॉपर वगैरे यायचे नव्हते, पण काय ॲटलिस्ट एक फर्स्ट क्लास तर डिव्हिजन आलं पाहिजे. आणि धिंगामस्ती करणारी बॅच मला वाटत नाही आमच्या क्लासमध्ये कोणी असं होतं म्हणून जास्त धिंगामस्ती. थोडा नॉर्मल वगैरे होता धिंगामस्ती, पण सर्वजण सिन्सिअर होते आमच्या बॅचमध्ये. थोडाफार धिंगामस्ती असं काय फार मोठा
1: भरपूर असतील.
0: हा, मुले भरपूर होते.
1: अच्छा, हा.
0: आय टी कम्प्युटर म्हणल्यानंतर मुले भरपूर होते, आणि आमचं डायरेक्ट सेकंड इयर असल्यामुळे ना एक हे असते, म्हणजे ग्रुपिझम टाईप, म्हणजे सेकंड इयर आलेल्यांचा एक ग्रुप वेगळा असतो आणि फर्स्ट इयर पासून आलेल्याचा ग्रुप वेगळा असतो. त्यामुळे आमचा नंतर पुन्हा मग सगळे मिक्स झाले काही वेळानं, पण असे काय नव्हते ढेंगा वगैरे आमच्या क्लासमध्ये.
1: आणि दुसरी गोष्ट जर विचार गेलं तर जसं कल्चरल ऍक्टिव्हिटीज होतात बरेचसे, गॅदरिंग, स्पोर्ट्स मध्ये असं काही भाग?
0: हा, स्पोर्ट्स मध्ये वगैरे क्रिकेट वगैरे मध्ये पार्टिसिपेट केलं आहे, आणि नंतर मग कल्चर ऍक्टिव्हिटी म्हणल्यानंतर मग इव्हेंट होते आमच्या ऑर्गनाईज केले, त्यावेळेस आम्ही पोस्टर प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन, असे जे टेक्निकल, सिंगिंग वगैरे काय नाही, सिंगिंग नाही, डान्सिंग नाही.
1: अच्छा, बरं. काही चित्रपट वगैरे आवडण्याचा असा काही विषय?
0: हा, चित्रपट मूवी खूप बघितल्या.
1: हा,
0: म्हणजे आयुष्यामध्ये जर मूवी पाहिली असेल तर त्या इंजिनिअरिंगच्या त्या 2-3 वर्षाच्या काळामध्येच, कारण प्रत्येकाकडे लॅपटॉप होता आणि वायफाय दिलं होतं आपल्या कॉलेजने, मोफत वायफाय, वायफायवर डाऊनलोड करायचे आणि मूवी पाहायचे, कारण दुसरा काय छंदच नव्हता. मॅक्झिमम मूवी पाहायचे आम्ही हॉलिवूडचे, हॉलिवूड मूवीचा इंटरेस्ट होता आमच्या पूर्ण बॅचला, त्यामुळं त्यामध्येच गेला पूर्ण नाईट आमची त्यामध्ये जायची.
1: अच्छा.
0: वायफाय असल्यामुळे फ्री.
1: हो हो. अच्छा बर. मला काही असं त्या काळातले काही स्टुडंट किंवा त्याच्या अगोदरच्या काळात ज्यावेळेस OMS जास्त होते आउट ऑफ महाराष्ट्र.
0: हा OMS ची संख्या खूप होती
1: त्यावेळेस.
0: OMS आमच्या वेळेस OMS आणि मॅक्झिमम इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचला OMS होते. कारण त्यावेळेस ENTC इंटेक होते 120.
1: अच्छा.
0: म्हणजे 120 कॅपॅसिटी होती.
1: हो.
0: आणि बाकीच्या ब्रँचला 60. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचला OMS स्टुडंट होते जास्त.
1: बर बर.
0: मॅक्झिमम.
1: हो.
0: आणि OMS पण एकदम असं मिळून मिसळून राहत होते. आमच्या पण क्लासमध्ये होते पण आम्ही आज असं आम्हाला कधीच फील झालं नाही की आउट ऑफ महाराष्ट्र आहे. आम्ही सोबत राहायचं रूममध्ये राहायचं रूम पार्टनर असल्यासारखंच.
1: बर.
0: आणि मस्त ॲक्टिव्हिटी वगैरे व्हायच्या त्यावेळेस.
1: किशोर मग असा विषय येतो की आयुष्यामध्ये एवढं सगळं म्हणजे असं सोपं सोपं राहिलं का म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे म्हणजे दिगंबर कांबळे वडील तुमचे म्हणजे ते काय करतात किंवा काय असं काय सगळं सोपं सोपं राहिलं का स्ट्रगल होतं कसं
0: असं म्हणजे सोपं पण नव्हतं आणि स्ट्रगल नव्हते काय ॲज अ ॲव्हरेज म्हणजे वडील माझे गव्हर्नमेंट सर्वंटला होते ॲज अ क्लर्क म्हणून ट्रेझर ऑफिसमध्ये त्यामुळे थोडंफार फायनान्शियली ठीक होतं म्हणजे सपोर्ट होता असं काय म्हणजे एवढं काय हे नव्हतं म्हणजे कसं आपलं कॉलेज आणि कॉलेजमध्ये असे त्यावेळेस फीस वगैरे असे काय नव्हती जास्त आहे आता जे सध्या आहे त्यामुळे फायनान्शियली काय अडचण आली नाही. आणि स्टडी मटेरियल वगैरे तर काय रेग्युलर ज्यावेळेस एक्झाम आहे त्याच्या काही दिवस अगोदर स्टडी वगैरे करायचे असं रेग्युलर स्टडी वगैरे काय नव्हती आमची कारण इंजिनिअरिंगची पॅटर्न असतो आहे कोण रेग्युलर स्टडी करत नसतो एक्झामच्या काळामध्येच.
1: बर. अच्छा. तर मग हे सगळं तुमचं म्हणजे किमान तुम्ही तर एक म्हणजे ॲव्हरेजली जरी म्हणायला गेलं तर तुम्ही स्मूथ वेन आतापर्यंत इथं
0: स्मूथ वेन आहे. बरोबर.
1: अच्छा. तर मग सध्या आता घरी कोण कोण असतं मग तुमच्या?
0: आता सध्या आई आहे आणि दोन भाऊ.
1: अच्छा.
0: मी आणि माझं लग्न झालं जस्ट गेल्या वर्षी म्हणजे ह्याच महिन्यामध्ये आता अॅनिव्हर्सरी झाली माझी.
1: अच्छा. अच्छा.
0: सप्टेंबरला.
1: आमच्या वतीने पण शुभेच्छा.
0: ओके. थँक्यू थँक्यू. मिसेसचा फोन होता आता.
1: अच्छा. अच्छा. आणि ते काय करतात?
0: ते त्यांचं बीएड झालंय आणि हाऊस वाईफ आहेत
1: सध्या. तर मग किशोर आता शेवटी जाता जाता तुम्ही काय सांगाल की आता सध्या तर आयटी ने CSE आहे समजा कॉम्प्युटर सायन्स करून बरेचसे विद्यार्थी कंपनीमध्ये जाण्याचा विचार करतायत बऱ्याच गोष्टी करतायत तर हे जे काही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत किंवा कोणीही समजा असं शिकणार असेल कॉलेजमध्ये काय डोक्यामध्ये असं थीम घेऊन गेलं पाहिजे काय असे गोल्डन रूल किंवा गोल्डन वर्ड्स असतील की जे तुम्ही सांगू इच्छिता की आयुष्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर या पद्धतीने गेलं पाहिजे.
0: हां. तर मी एकच सांगेन जर तुम्ही इंजिनिअरिंगला घेतलं असेल आणि त्यातल्या त्यात जर तुमची IT किंवा कम्प्युटर जर असेल कारण आता आपल्या PM तर डिजिटल इंडिया नावाची कन्सेप्ट आणलेली आहे त्यामुळे येणाऱ्या भविष्यात कम्प्युटर शिवाय काही होणार नाही जे काय असेल ते सर्व कम्प्युटर असणार आहे त्यामुळे कम्प्युटर आणि IT वाल्यांसाठी खूप गोल्डन डेज आहेत. तर मी तर म्हणेन त्यांनी आता सध्या जे मार्केटमध्ये चालू आहे जे हे आता YouTube Google वगैरे 24 तास फ्रीच आहे त्यामुळे YouTube Google जे काय व्हिडिओ आहेत IT काय आहेत नवीन नवीन टेक्नॉलॉजी आता काय करतात आता आमची चूक काय झाली आम्ही ॲडमिशन घ्यायचं आणि जे काय थेरॉटिकल सब्जेक्ट आहे ते सब्जेक्टच फक्त आम्ही स्टडी केलं आहे ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही कधी मार्केटमध्ये काय चालू IT इंडस्ट्रीमध्ये आम्ही ते कधी पाहिले नाही. तर मी हे स्टुडंटला एवढं सांगेन जी काय सध्या मार्केटमध्ये चालू IT मार्केटमध्ये IT इंडस्ट्रीमध्ये ती टेक्नॉलॉजी तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच लर्न करायची म्हणजे कुठं क्लास असेल किंवा यूट्यूबवर किंवा जे काय सोर्स असेल त्या सोर्सच्या माध्यमातून ती लर्न करायची जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस पासआउट होता ना तर ती टेक्नॉलॉजी तुम्हाला नक्कीच कुठं ना कुठं पासआउट झाले की जॉब मिळेल. आता आम्ही पासआउट झाल्यानंतर आम्हाला एका वर्षानं जॉब भेटला. आता सध्या IT पासआउट झाले की जॉब आहे किंवा मग तुम्ही फायनल इयरला असताना तुमच्या हातामध्ये जॉब जर ती टेक्नॉलॉजी जर तुम्ही शिकलात कोणते जे सध्या IT चालू आहे.
1: बर बर. आणि जे सोशल मीडियाचा वगैरे वापर असतो आपण तर आता ESI वायरलेस सेक्शनमध्ये आहेत पण आपल्याच डिपार्टमेंटमध्ये सायबर पण असतं हे सोशल मीडियाचं जे आजकाल म्हणजे तरुण वर्ग जो वापर करतो त्याला तुम्ही कसं सांगा?
0: हा तर ते सोशल मीडियावर काहीतरी आळा घालायला पाहिजे कारण तरुण वर्ग ग्रुप तयार करणार त्यामध्ये एक नको त्या गोष्टी निगेटिव्हिटी पसरवणार मग त्यासाठी एक सॉफ्टवेअर वगैरे आहे त्या सायबरचं वगैरे पूर्ण त्यावर लक्ष आहे. तर मी तर त्यांना सांगेन की जेवढं शक्य होईल तेवढं त्या एक अफवा किंवा जे काय वाईट गोष्टी आहेत सोशल मीडियावर त्याच्यापासून दूर राहावे कारण आज नाहीतर उद्या तुम्हाला कारवाई होणारच आहे कारण प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर आता पोलिसांचं लक्ष आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आणि सध्या ॲडव्हर्टायझिंग पण करत आहेत बॅनर वगैरे लावून अफवावर विश्वास ठेवू नका व्हॉट्सअप वगैरे जे काय असेल सगळीकडे कारवाई सुरू झाली आता त्यामुळे शक्य होईल तेवढं युवा पिढीनं सोशल मीडियावर अफवा किंवा एक त्याच्यापासून दूर राहावे
1: नाही, हे तर तुम्ही कायदेशीररित्या सांगितलं, पण माझा एक पर्स्पेक्टिव्ह वेगळा पण होता की जे सोशल मीडियावर तासन तास घालवतात रील्स अमुक अंद अमुक तमुक त्याचा, तर त्याचं त्याला काही बंधन घालू शकत,
0: बंधन घालू शकत नाही. आपण त्याच्या आयुष्यामधले जे काय ते सध्या करायचे हे आहे, म्हणजे करिअरसाठी जे काय त्याला करायचं आहे तो घालत आहे. आता इंडियन गव्हर्नमेंटनं चांगलं डिसिजन घेतलं टिकटॉक बंद करून, कारण टिकटॉक हे कसं घेतलं तर चांगलं आहे नाही तर वाईट आहे.
1: बरोबर,
0: त्याच्यातून फायदे पण आहेत आणि जेवढे फायदे आहेत त्याच्यापेक्षा जास्त तोटे आहेत. मग त्यापेक्षा युवा पिढीनं डिसाईड केलं पाहिजे की अगोदर आपलं करिअर करायचं, आपल्याला का एक सोशल मीडियावर वाया वेळ वाया घालून, जे का आपल्या करिअरचे महत्त्वाचे वेळ वाया घालून, मग त्यापेक्षा डिसिजन त्यांच्या स्वतःचं आहे ते जेवढं दूर राहील तेवढं चांगलं आहे सोशल मीडियापासून.
1: अच्छा, म्हणजे हे कशासाठी विचारलं मी, कारण तुम्ही त्याच्याशी डील पण करत आहात, तुम्ही एका बॅकग्राऊंडहून वर आलात आणि तुम्ही एखादा गव्हर्नमेंट जॉब पण करत आहात, पण ठीक आहे, युवकांनी ठराव हे गरजेचं असं म्हणता. तर शेवटी जाता जाता एक आमचा फॉर्मॅट असतो की तुम्हाला इथं कॉलेज कॅम्पसमध्ये पाऊल ठेवल्या असेल, किंवा तुम्हाला असं एक कुठलं एखादं गाणं आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे ते सांगा की जे आम्ही या मुलाखतीनंतर प्ले करू.
0: पाय ठेवल्यानंतर एक एक्झॅक्ट आता सांगायचं म्हणलं तर ते आठवणीचं गाणं आहे. आठवणीमध्ये आम्ही कॉलेजला असताना बरेच गाणं वगैरे तर प्ले वगैरे केलेले आहेत.
1: त्या काळात बघितलेला एखादा चित्रपट,
0: हा चित्रपट
1: प्रेमभंग झालेला एखादा,
0: प्रेमभंग तर असं का, म्हणजे आम्ही त्या ट्रॅकवर गेलाच नाही त्यामुळे तसं तर काय झालं नाही, पण चित्रपट आमचे त्यावेळेस खूप होता तो, म्हणजे 3 इडियट्स जस्ट आलेला होता आणि जस्ट इंजिनिअरिंगच्या लाईफवर असल्यामुळं तो खूप हे झाला.
1: बर,
0: मग त्या 3 इडियट्स म्हटलं का आम्ही नेहमी ऐकायचं, सारी उमर हम मर मर के जे, ती गाणं आमच्या पूर्ण असं तोंडावर असायचं नेहमीच,
1: अँथमच होतं त्या काळात
0: त्यावेळेस, म्हणजे ते एक टॅग झाला होता इंजिनिअरिंगचा.
1: बरोबर,
0: आणि प्रोजेक्ट वगैरे म्हणजे जे काय दाखवलेलं आहे ते जवळपास एक स्टुडंटशी निगडीतच होतं इंजिनिअरिंगच्या, त्यामुळे ती गाणं एक प्ले करू शकता तुम्ही.
1: अच्छा,
0: 3 इडियट्स म्हटलं,
1: 3 इडियट्स म्हटलं,
0: सारी उमर हम मर मर के जे, मस्त होते ते.
1: अच्छा, तर किशोर दिगंबर कांबळे तुम्ही या ठिकाणी खरं आला आणि आता धाराशिव तुम्ही पोलीस मुख्यालयात आहेत, तर निश्चितच आता हे तर तुमच्या जर्नीची मुलाखत झाली, पण वायरलेस सेक्शनला सोडून सुद्धा तुमच्याकडे सायबर पण आहे, तर तुम्ही नवीन SV साहेब पण आलेले आहेत, त्यांना पण कानावर घालून रेडिओ त्यांनाचा तुम्ही उपयोग करू शकता या सायबरच्या संदर्भामध्ये अवेअरनेस करण्यासाठी असेल, किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टी असतील, किंवा पोलीस डिपार्टमेंटचे जे काही समजा पब्लिकसाठी इन्फॉर्मेशन द्यायचे असतील वेलफेअरच्या दृष्टिकोनातून, त्यासाठी तुम्ही रेडिओ त्यांचा उपयोग करू शकता, त्यांनाही सांगू शकता. पण आज तुम्ही तुमच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकूणच प्रेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तुमचं शिक्षण आणि त्याच्यानंतरचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे ते जे अनुभव तुम्ही शेअर केले त्याबद्दल मी रेडिओ त्यांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो.
0: ओके, ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ त्यांना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ त्यांना हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ त्यांना ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ त्यांना. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ त्यांना. आपण आमच्या इन्स्टाला आणि फेसबुकला लाईक करा, फॉलो करा, तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500900. ऐकत रहा, आनंदी रहा रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो.

0: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत।
1: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
3: हर घर सूर्य घर।
4: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
5: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
4: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
5: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो, मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवसभर AC चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे। म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
3: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।
4: हर घर सूर्य घर।
0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM।
5: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोतेहो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञानाशी निगडीत अशा विविध विषयांची माहिती आपण करून घेत असतो। आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा विषय आहे, ज्या संदर्भात देखील आज आपण अधिक माहिती करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। आपल्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या शेतकरी बांधवांकडे थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी बांधव हे भाजीपाला रोपांची किंवा भाजीपाला पिकांची लागवड करत असतात। तर भाजीपाला पिकांसाठी भाजीपाल्याची जी रोपवाटिका आहे ती कशी महत्त्वाची आहे, भाजीपाल्याची रोपे तयार करण्याची गरज का आहे, या सगळ्यांबद्दल आज आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपला भाजीपाला जो आहे तो एकसारखा वाढणं गरजेचं आहे आणि एकाच वेळी तो बाजारामध्ये नेण्यासाठी सुद्धा मदत होणं गरजेचं आहे। तर या संदर्भात आज आपण अधिक माहिती करून घेऊयात। मंडळी, एकूण शेती पिकात भाजीपाल्यांच्या पिकांचा मोठा वाटा आहे। बहुतेक भाजीपाल्याची पिके हंगामी स्वरूपाची आहेत। भाजीपाल्याची लागवड बहुतांशी बागायती स्वरूपाची आहे। रोपांची लागवड केल्यामुळं लागवडीच्या जमिनीचा वापर 1 ते 1.5 महिन्यांच्या कालावधीसाठी वाचवता येऊ शकतो। रोपे लागवडीस येईपर्यंत या महिना दीड महिन्याच्या काळात रोपे लागवडीस येईपर्यंत या महिना दीड महिन्याच्या काळात लागवडीच्या जमिनीची पूर्वतयारी करण्यास पुरेसा अवधी देखील आपल्याला मिळू शकतो। रोपे कमी जागेत तयार होत असल्यामुळे त्यांची निगाही चांगली राखता येते। रोपे तयार करण्याचे काम सुबक आणि किफायतशीर होऊ शकते आणि किफायतशीर लागवडीचा पाया देखील आपणास घालता येऊ शकतो। लागवडीचा आणि रोपवाढीचा मेळ घालता येतो, त्यामुळे रोपे अगर लागवडीची जमीन वाया जात नाही। बी बियाण्यास पूर्व उपचार करून पीक वाढीच्या अवस्था सांभाळता येतात। प्रत्यक्ष शेतात लागवड करण्यासाठी हवामान अनुकूल नसेल किंवा काही काळापुरती अडचण असेल तर भाजीपाल्याची रोपे तयार करून ही कसर आपण भरून काढू शकतो। काही कारणास्तव रोपे वाढली नाहीत, बी उगवले नाही किंवा उगवलेले बी किंवा रोपे मरून गेले, वाया गेले, तर पर्यायी व्यवस्था करून आपणास नुकसान टाळता येऊ शकते। ज्या ज्या पिकात रोपे तयार करून पिकांची पुनर्लागवण करता येणं शक्य आहे त्या सर्व पिकांसाठी लागवडीपूर्वी रोपे तयार करण्याची गरज आहे। हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे, तेव्हा ते करताना अधिक लक्ष देखील देणं आपल्या शेतकरी बांधवांनी खूप गरजेचं आहे। मंडळी, अलीकडे जवळजवळ सर्वच पिकात संकरित वाण लागवडीखाली येत आहेत. या वाणांच्या लागवडीसाठी रोपे तयार केल्यास बी कमी लागते. हे बी महाग असल्याने बियाण्याचा खर्च काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो. रोपे तयार केल्यामुळे पिकाची शेतातील वाढ एकसारखी व लवकर करून घेता येऊ शकते. त्यामुळे त्या पिकाचे हेक्टरी उत्पादन वाढवता येऊ शकते. फळपिकांच्या बाबतीत जशा रोपवाटिका आहेत तशाच धरतीवर भाजीपाल्यांच्या बाबतीतही निदान काही पिकांच्या बाबतीत रोपवाटिकांची सुविधा निर्माण केल्यास भाजीपाला लागवडीस अधिक उत्तेजन आपणास मिळू शकतं. मंडळी, सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये कोणत्या भाजीपाल्याची रोपे तयार करता येऊ शकतात या संदर्भात देखील शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर रोपवाटिकेत अगोदर रोपे तयार करून मग त्यांची शेतात पुनर्लागवड केली जाते. याच्यामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी, कोबी, फुलकोबी, नवलकोल, ब्रुसेल्स स्प्राउट, ब्रोकोली, कांदा, तोंडली आणि लेट्यूस या देखील भाजीपाल्यांचा आपण समावेश करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त काही बाबतीतही शेतात बिया टाकून लागवड करण्यापेक्षा पिशव्यात रोपे तयार करून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये शेवगा, हदगा, भोपळावर्गीय भाज्यांची रोपे पॉलिथिनच्या पिशव्यात तयार करून नंतर त्यांची केलेली पुनर्लागवड यशस्वी होऊ शकते. आता रोपं तयार होण्यासाठी जो कालावधी आहे त्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत. मंडळी, भाजीपाल्याची बी जमिनीत वाफ्यावर टाकल्यापासून ते लागवडी योग्य होईपर्यंत 3 अवस्थांमधून जाते. याच्यामध्ये रुजवण, उगवण आणि वाढ ह्या 3 अवस्था आहेत. रुजवण 3 ते 7, उगवण 4 ते 10 दिवस आणि वाढ जी आहे त्याच्यामध्ये विविध पद्धतीच्या वाढी आपल्याला दिसून येऊ शकतात. पिकांचा प्रकार, हंगाम, रोपवाटीची परिस्थिती, बियांवर केलेले उपचार तसेच सूर्यप्रकाश, तापमान, हवा, ओलावा, उगवण माध्यम, एकूण व्यवस्थापन यावरून बी वाफ्यात टाकल्यापासून त्यांची रोपे पुनर्लागवडीस योग्य होईपर्यंतचा काळ ठरतो. सामान्यपणे थंडीच्या दिवसात बी उशिराने उगवते. मोठे बी उथळ लावल्यास लवकर उगवून कोलमडते. जुनं बी, अधिक वाळलेलं बी, कठीण टरफलाचे बी उशिराने उगवतात. बी मातीत पडल्यानंतर अधिक पाणी मिळाल्यास ते कुजू शकते. अधिक काळ कोरडे राहिल्यास किडीस बळी पडू शकते वा उशिराने उगवते. तोंडली, शेवगा यांच्या फाट्यांना मेथी बियामुळे लवकर यायला मदत होऊ शकते. यानंतर वाफ्याच्या संदर्भात बघूयात. भाजीपाल्यांची रोपे तयार करण्यासाठी जे वाफे असतात त्याच्यामध्ये गादी वाफे, सपाट वाफे, सारा वाफे, याशिवाय कुंडी, तबक, पिशवी यांचाही वापर आपण करू शकतो. ज्या ठिकाणी अगर ज्या जागेवर रोपे तयार केली जातात त्या ठिकाणास रोपवटी किंवा रोपवाटिका किंवा नर्सरी असंही म्हटलं जातं. रोपवटीची जागा निवडताना काही बाबी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी रोपवटीची पुरेशी जमीन, जागा असणं आवश्यक आहे. रोपवटीसाठी खात्रीचा पाणी पुरवठा असणं गरजेचं आहे. रोपवटीत जाण्यायेण्याकरिता वाट, रस्ता असणं खूप गरजेचं आहे. रोपवटीची जागा आडवळणीची, अडचणीची नसणं गरजेचं आहे. वर्षानुवर्षे तीच जागा वापरायची असेल तर माती बदलणी करणे सुलभ असावे. रोपवाटिकेचे ठिकाण पटकन ध्यानात नजरेत येणारं असं असणं गरजेचं आहे. रोपवाटिकेत कोणकोणती रोपे तयार करावायची आहेत त्या पिकांची नावे तसेच त्यांच्या निवडक जातींची माहिती आपणास असणं खूप गरजेचं आहे. कोणत्या हंगामात कोणती पिके घेतली जातात, लागवडीचा हंगाम कोणता, तो किती दिवस चालतो, लागवडीच्या काळात रोपे कशी उपलब्ध होतील यासंबंधीची माहिती देखील असणं गरजेचं आहे. रोपे तयार करण्यासाठी खात्रीचे बी कुठे मिळते, त्याचा दर किती, किती बी मिळेल, त्यासाठीची मागणी नोंदणी करणं आवश्यक आहे काय यासंबंधीची माहिती देखील आपण मिळवणं गरजेचं आहे. रोपे फक्त आपल्यापुरतीच तयार करावायचे आहेत की इतरांसाठी, रोपे विक्रीसाठी तयार करावायचे, किती संधी आहे, तयार रोपास मागणी आहे काय, संभाव्य गिराईकांची यादी तयार करणे, जमल्यास त्यांची मागणी नोंदवून काही रक्कम जमा करून घेणं शक्य आहे का याची देखील आपण तयारी करणं खूप गरजेचं असतं. रोपवाटिकेच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष रोपे तयार करण्यापूर्वी एकूण आराखडा तयार करावा. त्यासाठी लागणाऱ्या इतर बाबींची तजवीजसुद्धा वेळेत करून घेणं खूप गरजेचं आहे. आता याच्यानंतर बघूयात गादी वाफ्याच्या संदर्भात. रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यांना अग्रक्रम द्यावा. गादी वाफ्यावरील रोपे एकसारखी उगवतात, वाढतात, रोपांची निगा राखणे सोपे जाते, तसेच पुनर्लागवणीसाठी रोपे काढणेही सुलभ आणि सुरक्षित होते. गादी वाफ्याची रुंदी लांबी तळाशी अनुक्रमे 120 आणि 325 सेंटीमीटर या दरम्यान असणं गरजेचं आहे. वाफ्याचा ओटा 1 मीटर रुंद आणि 3 मीटर लांब असावा. ओट्याची उंची 15 ते 20 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. आता सफाट वाफ्याच्या संदर्भात बघत, काही प्रसंगी जमीन हलकी व उत्तम निचऱ्याची असल्यास काही रोपे तयार करण्याचा काळ उन्हाळ्याचा असेल तर रोप तयार करण्यासाठी सपाट वाफ्यांचा वापर आपण करू शकतो. हे वाफे 1 ते 1.5 मीटर रुंदीचे व 3 मीटर लांबीचे असावेत. वाफ्यांचा तळ एकसारखा भुसभुशीत असावा. पाणी देण्यासाठी रुंदसर पाट असावेत. रुंदी वाढल्यास बी पेरण्यास अवघडल्यासारखे होते तर लांबी अधिक झाल्यास बी ओघळून जाण्याची शक्यता असते. आता रोपे तयार करण्यासाठी कुंड्या कमी प्रमाणात थोड्या कालावधीत रोपांची गरज भासत असेल तर कुंड्यातून रोपे तयार करावीत. परसबागेतील भाजीपाल्यांच्या लागवडीसाठी कुंड्यातून रोपं करणं सोपं असतं. रोपासाठी जागा वाया जात नाही. तसेच कुंड्यांची उचल साचल आणि देखभाल करणंही सोपं जातं. या कुंड्या पसरट किंवा नांदीच्या आकाराच्या असाव्यात. खोबडा परळी अशा प्रकारच्या कुंड्याही वापरता येऊ शकतात. सिमेंटच्या ऐवजी मातीच्या कुंड्या रोपे तयार करण्यासाठी वापरणं खूप गरजेचं आहे. आता प्लॅस्टिक ट्रेच्या संदर्भात बघूयात. कमी कालावधीत तयार होण्यासाठी रोपासाठी अशा प्लॅस्टिकच्या ट्रेचा वापर करावा. ट्रेची हाताळणी सोपी असते. तसेच ट्रे भरण्यास रुटिंग मिडियम माती मिश्रणही कमी लागतं. त्यानंतर पॉलिथिनच्या पिशव्या मोजकी आणि अधिक कालावधीसाठी रोपे तयार करण्यासाठी 300 गेज जाडीच्या 10x15 सेंटीमीटर आकाराच्या पिशव्या वापराव्यात. शेवगा तोंडली यांची रोपे तयार करण्यासाठी अशा पिशव्या सोयीच्या ठरतात. रोपवटीसाठी निवडलेली जमीन सुपीक मोकळी उत्तम निचऱ्याची असणं गरजेचं आहे. त्या जमिनीत किंचित उतार असावा. जमिनीत झाडे झुडपे तणे यांचा उपद्रव नसावा. या जमिनीवर शेजारील झाडांची सावली पडू नये. तसेच त्या झाडांच्या मुळ्याही नर्सरीच्या जागेत पसरलेल्या नसणं गरजेचं आहे. नर्सरीत जमिनीत मुंग्या वाळवीची वारुळे उंदराची बिळे नसावी. तसेच इतर कृमी कीटक बुरशी शेवाळ यांचाही उपद्रव त्या ठिकाणी नसला पाहिजे. जमिनीत वाफे तयार करण्यापूर्वी ती निर्जंतुक कृमी कीड विरहित करून घ्यावी. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर मंडळी, आपण जर रोपवाटिका तयार करण्याचा विचार करत असाल तर या सर्व बाबींची माहिती आपण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून भविष्यामध्ये जे आपण भाजीपाला पिकं घेणार आहोत त्यांचं अधिकचं उत्पादन आपल्या शेतकरी बांधवांना मिळू शकतं आणि त्यामुळं आपला अधिकचा फायदा देखील होऊ शकतो. अशाच माहितीसाठी आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा, आनंदी रहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत त्याचबरोबर विशेष माहिती मनोरंजन महिला शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज
0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
2: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का सुमारे 14 कोटी ही खूप मोठी संख्या आहे नाही का परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे
3: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है ये डिसेंट्रलाइजेशन का विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है ये विलेज ड्रिवन विमेन ड्रिवन मूवमेंट है
2: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जनकल्याणाची

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
2: हा माझा धाकटा भाऊ आहे ना अतिशय खटाळा आहे कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल नाहीतर वीज बिल 0 कसं येईल विचारलं तर म्हणतो दादा सगळी वरच्याची कृपा आहे सोलर पॅनल आहेत ना मी म्हटलं ओहो हे भारी आहे रे PM सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in
0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ETI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ETI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
1: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून टाइप करा रेडिओ तेरणा 90.4 रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा नमस्कार आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती क्लासिक रेडिओ शो असतो आरजे प्रगतीचा हाय मी आरजे प्रगती हजर झाले एक नवा एपिसोड घेऊन आणि आपल्या आठवणीतली अप्रतिम गाणी घेऊन आणि आज आपण कोणाविषयी बोलणार आहोत माहिती आहे म्हणजे भारतातल्या जास्तीत जास्त लोकांना माहीत असलेल्या ज्या काही बोटावर मोजता येतील अशा व्यक्ती आहेत त्यात भारतरत्न लता मंगेशकर अर्थात लता दिदींचं नाव घेतलंच पाहिजे लता मंगेशकर यांना आपण लता दिदी याच लाडक्या नावानं ओळखतो आपल्या सुरेल गळ्यातून त्यांनी इतकी अजरामर गाणी दिली आहेत की ही गाणी आणि या संगीतामुळे आपण सगळेच मंत्रमुग्ध झालोय गेली 6 दशकं त्यांनी त्यांच्या आवाजाने आणि फिल्म म्युझिकनं मोठ्या केल्यात किंवा आपण सगळेच त्यांचं म्युझिक ऐकून मोठे झालोय गेल्या 6 दशकात त्यांनी 980 पेक्षा हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत याशिवाय 20 इतर भाषातून गाणी गायली आहेत आणि त्यांनी एकूण गायलेल्या गाण्यांची संख्या तुम्ही ऐकलं तर ती 25,000 पेक्षा जास्त आहेत म्हणजे विचार करा उभ्या आयुष्यात 25,000 अधिक गाणी गायलेली म्हणजे आपल्या लाडक्या दिदी सो आता इतर आकड्यांमध्ये नको पडायला त्यांच्या म्युझिकमध्ये हरवून जाऊयात आणि सगळ्यात आधी या शोच्या सुरुवातीलाच जैत रे जैत या सिनेमातलं अप्रतिम गाणं येतंय तुमच्या भेटीला म्हणजे लताबाईंचा दैवी आवाज हृदयनाथ मंगेशकरांचा धुंद करणारं म्युझिक आणि त्यावर आपल्याला आठवते ती स्मिता पाटील स्मिता पाटील यांचा अभिनय ती मुक्त थोडीशी स्वैर भासणारी नाग्यासाठी वेडी झालेली आणि आपलं सर्वस्वपणाला लावत मी रात टाकली हे गाणारी बेभान होणारी चिंधी आपल्याला आठवते हो ना चला ऐकूयात हेच गाणं आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे तुमच्या भेटीला आरजे प्रगतीसोबत

0: क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. क्या बात है, साधी माणसं या सिनेमातलं गाणं आपण आत्ताच ऐकलं. लता मंगेशकर यांचा आवाज आणि म्युझिक होतं आनंद घन यांचं. आता तुम्ही म्हणाल आनंद घन म्हणजे नेमके कोण? आनंद घन म्हणजे लता मंगेशकर, अर्थात आपल्या लाडक्या लता दीदी. आनंद घन या नावानी संगीत दिलं आणि याला कारण होतं भालजी पेंढारकरांचं. भालजी पेंढारकरांनी लता दीदींना खूप मोठा पाठिंबा दिला आणि त्यांना सांगितलं, तुला जर कुठे भीती वाटत असेल तुझ्या नावाला धक्का पोहोचण्याची, तर तुझं नाव सगळ्यासमोर इतक्यात घेऊ नकोस आणि प्रयोग म्हणून आनंद घन नावानं संगीत द्यायला सुरुवात कर. आणि हा सल्ला भालजी पेंढारकरांनी दिला आणि लता दीदींनी तो लगेचच ऐकला. पण या नावाप्रमाणेच आपल्याला आनंदाचा घन म्हणजे खूप आनंद त्यांच्या संगीतातून मिळतो, हो ना? साधी माणसं ही कथा तुम्हाला आठवली असेल तर कुटुंब आणि परंपरा याची महती सांगणारी होती आणि लताबाईंच्या संगीतातून सुद्धा ही गोष्ट आपल्यापर्यंत तितकीच उत्तमरित्या पोहोचली. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळालाच, पण राज्य पुरस्काराबरोबरच आनंद घन यांना सर्वोत्तम संगीतकार तसंच लताबाईंना सर्वोत्तम पार्श्वगायनाचा पुरस्कारही मिळाला. म्हणजे लता दीदींमुळे सिनेमाला दोन पुरस्कार मिळाले. 1969 मध्ये आलेल्या तांबडी मातीच्या गाण्यानं सुद्धा कमालच केली. एकापेक्षा एक सर्वच गाणी आत होती. लता मंगेशकर यांच्याबद्दल काहीही बोलावं सांगावं तितकी मी खरंच मोठी नाहीये. म्हणजे गायिका म्हणून त्या मोठ्या आहेतच, संगीतकार म्हणूनही त्यांनी आनंद घन या नावानं दिलेलं योगदान खूप मोठं आहे. आनंद घन या नावानं संगीतकार म्हणून केलेला छोटासा पण प्रतिभावान प्रवास सुद्धा आपल्यासाठी आयुष्यभरासाठी तो अविस्मरणीय आहे. चालीमधली विविधता आणि प्रत्येक गाण्यातली मधुरता हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य होतं असं म्हणता येईल. लता मंगेशकरांनी संगीतकार म्हणून 5 सिनेमांना आतापर्यंत संगीत दिलं. यातलं प्रत्येक गाणं कमालीच्या गोडव्यांनी भरलंय. चला तर मग पुन्हा एकदा आपल्या काळजाच्या कोपऱ्यात जी गाणी विसावलीत ना त्या गाण्यांना पुन्हा एकदा ऐकूयात आणि जो तो नॉस्ट्रॅल्जी असतो ना जुन्या गाण्यांचा तो पुन्हा एकदा अनुभवूयात. घेऊन येते पुढचं गाणं मोहित्यांची मंजुळा या सिनेमातलं. हे गाणं आहे
1: बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला.
0: आतापर्यंत या गाण्याची बरीच रिमिक्स वर्जन तुम्ही ऐकले, पण जुनं ते सोनं का म्हणतात हे पुन्हा एकदा अनुभवूयात. जगदीश खेबुडकरांचे शब्द आनंद घन म्हणजेच लता दीदींचं म्युझिक येते क्लासिक रेडिओ शो मधून तुमच्या भेटीला. हे सुपर हिट गाणं

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत. लता दिदींची अप्रतिम मराठी गाणी आपण ऐकतोय. वारा गाई गाणे हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. संसार या फिल्म मधलं हे गाणं होतं. हृदयनाथ मंगेशकरांचं हे संगीत होतं तर जगदीश खेबुडकरांचे हे शब्द होते. आणि ही गाणी जी काही फिलिंग्स आपल्याला देऊन जातात ना, त्याबद्दल काही बोलायलाच नको. लता दिदींचं पुढचं गाणं मी तुमच्या भेटीला आली आहे घेऊन. हे गाणंही अत्यंत सुंदर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, गाण्याप्रमाणेच लटपट लटपट सुरुवातीला त्यांचं करिअर होतं. अत्यंत वाईट परिस्थितीतून स्वतः त्या जिद्दीनं उभ्या राहिल्या आणि मंगेशकर घराण्याला त्यांनी पुढे नेले. लता दिदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929. खूप कमी लोकांना माहिती असलेली गोष्ट आहे म्हणजे त्यांचं पाळण्यातलं नाव हे हृदया होतं. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे त्या काळातले मराठी संगीत नाट्यसृष्टीतले अतिशय प्रसिद्ध नायक नट होते. मंगेशकर कुटुंबियाचं मूळ आडनाव सुद्धा हरडीकर होतं, पण ते मूळचे गोव्यातल्या मंगेश इथे राहत असल्यामुळं पुढे मंगेशकर हे आडनाव त्यांनी लावायला सुरुवात केली. लता दिदींच्या आईचं नाव शुद्धमती होतं, पण सगळेच जण त्यांना लाडानं माई म्हणायचे. लता दिदी या दीनानाथांच्या सर्वात ज्येष्ठ कन्या. दीनानाथ आणि माईंना लता, आशा, उषा, मीना अशा चार मुली आणि हृदयनाथ हा मुलगा, अशी पाच अपत्य होते. पुढे दीनानाथांप्रमाणेच सर्वांनी संगीत क्षेत्रात खूप नावलौकिक मिळवलं हे मी सांगण्याची गरज नाहीये. मंगेशकर घराण्याविषयी बोलण्याइतकी मी खरंच मोठी नाहीये, पण लता दिदींना मिळालेले पहिले गुरु म्हणजे त्यांचे खुद्द वडील पंडित दीनानाथ मंगेशकर. त्यामुळं वयाच्या 5व्या वर्षापासून दिदींनी वडिलांच्या संगीत नाटकात बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. लता दिदी अवघ्या 13 वर्षाच्या असतानाच म्हणजेच 1942 साली पंडित दीनानाथ मंगेशकरांचं हृदयविकारानं निधन झालं आणि घरची परिस्थिती हालाकीची होती. त्यातच दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तसं काहीसं झालं. माई आणि आपली चार भावंड यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी दिदींवर येऊन पडली आणि ती लता दिदींनी सक्षमरित्या पेली. अत्यंत कठीण काळात आपल्या परिवाराची काळजी घेतली आणि सुरुवातीला अनेक सिनेमांमध्ये अभिनय केला. आणि लता मंगेशकर कशा बनल्या सांगणार आहे थोड्याच वेळात. त्याआधी ऐकूयात पुढचं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगती सोबत.

वेलकम बॅक. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण जाणून घेतोय लता दीदी यांचा प्रवास. बघा ना, लता मंगेशकर किंवा लता दीदी असं म्हटलं की त्यांची एक छबी आपल्या डोळ्यासमोर येते. स्वच्छ पांढरी साडी, दोन लांब वेण्या, दोन्ही खांद्यावरून पूर्ण अंगभर घेतलेला पदर, विनम्र अत्यंत नाजूक बोलणं आणि त्यांचं निरागस हास्य, आय हाय, म्हणजे भारतीय संस्कृतीचं चालतं बोलतं प्रतीक म्हणजे लता दीदी म्हणता येईल. कारण त्यांचं प्रतिबिंब प्रत्येकाच्या मनात उमटतं त्यांना पाहिल्यानंतर. त्यांचा दैवी आवाज, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे ना, पण इतके मान सन्मान ऐश्वर त्यांच्यासह सतत प्रसिद्धीच्या झोतात असून सुद्धा स्वतः लता दीदी अत्यंत साध्या आहेत हे त्यांच्याकडे बघून समजतं. पण लता दीदींची गाण्याची सुरुवात कशी झाली तर वसंत जोगळेकरांच्या किती हसाल या 1942 सालच्या सिनेमातलं नाचूया गडे खेळू मनी हाऊस भारी हे सदाशिव नेवरेकरांनी संगीतबद्ध केलेलं मराठी गाणं गाऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला खरी सुरुवात केली. त्याच वर्षी त्यांनी स्वतः भूमिका केलेली पहिली मंगळागौर हा सिनेमाही रिलीज झाला. या सिनेमातही त्यांनी गाणी गायली. 1945 साली मास्टर विनायक यांच्याबरोबर मंगेशकर कुटुंबीय मुंबईत आलं. लता दीदींचं अर्धवट राहिलेलं म्युझिकचं जे काही शिक्षण होतं ते पुढे सुरू ठेवण्याची संधी त्यांना या निमित्तानं मिळाली. उस्ताद अमानत अली खा भेंडी बाजार यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली आणि इथेच त्यांचा हिंदी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश झाला. वसंत जोगळेकर 1946 सालच्या आपकी सेवा में हिंदी सिनेमात संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या पा लागूकर जोरी हे पहिलं गीत लता दीदींनी गायलं. एक एक सिनेमात गाणी म्हणता म्हणता दीदींनी आपलं संगीत सुरू ठेवलं आणि त्यानंतर जी काही तालीम त्यांना मिळाली की आय हाय हाय की आवाज आहे. आणि त्यामुळं लता दीदींची इतकी गाणी आपल्या भेटीला आली. बऱ्याच बिकट वाटेमधून लता दीदींचं एक एक पाऊल पुढे पडत चाललं होतं. याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगत सोबत. ऐकूयात.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत, आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे. आज आपण बोलतोय आपल्या लाडक्या लता दीदींबद्दल, आणि त्यांचीच गाणी आज आपण ऐकतोय, आणि जुन्या आठवणीत आपण हरवून जातोय. आणि हा, आणि हा जो काही नॉस्टॅल्जिया आहे या आठवणीत रमण्याचा, हा जो काही प्रवास आहे हे सगळंच एन्जॉय करतोय, नाही का? लता दीदींबद्दल मी मगाशी सांगितलं की अत्यंत बिकट परिस्थितीतून त्या स्वतःच्या जोरावरती मोठ्या झाल्या. त्या 13 वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली होती. त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं, पण कसं आहे ना, शिक्षण घेणं वेगळं, त्यानंतर संधी मिळत जाणं खूप अवघड असतं. त्याकाळी हिंदी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश मिळवणं, आपली जागा निर्माण करणं हे इतकं सोपं नव्हतं. त्या काळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिंदी संगीतात नूर जहां, शमशाद बेगम, जोहराबाई अंबालीवाले यांच्यासारख्या गायिकांच्या जड आवाजाची किंवा अनुनासिक आवाजाची मोहिनी भारतीयांवरती पडली होती. त्यामुळं त्या काळातल्या मोठ्या निर्मात्यांना सुरुवातीला लतादीदींचा आवाज अतिशय बारीक वाटला, काहींनी तो नाकारला सुद्धा. पण त्या काळातील सुप्रसिद्ध संगीतकार गुलाम हैदर यांना लता दीदींच्या आवाजावर पूर्ण विश्वास होता. जनाब हैदर साहेबांनी हा पुढच्या काळातला शाश्वत आवाज आहे हे तेव्हाच ओळखलं होतं. त्यांनीच दीदींना मजबूर या सिनेमासाठी 1948 मधील दिल मेरा तोडा हे गाणं गाण्याची संधी दिली. सुरुवातीला दीदी त्या काळातील नूर जहा सारख्या गायिकांची कॉपी करत असत किंवा अनुकरण करत असत, पण कालांतरानं दीदींनी स्वतःची अशी खास शैली निर्माण केली. लता दीदींनी आपले उर्दू उच्चार सुधारावेत म्हणून अपार कष्ट घेतले. शफी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे सुद्धा रीतसर गिरवले. लता दीदींचं खूप गाजलेलं गाणं म्हणजे 1949 सालच्या महल सिनेमातलं केमचंद प्रकाश संगीतकारानं स्वरबद्ध केलेलं

हे गाणं लोकप्रिय झालं आणि त्यानंतर दीदींनी मागे वळून कधीच पाहिलं नाही. सो दीदींचा हा प्रवास असा सुरू राहिला, मात्र साधेपणा दीदींनी कधीच विसरला नाही. चला याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून, ऐकूयात.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. वेलकम बॅक. लता दीदींची अप्रतिम गाणी आज आपण ऐकतोय, त्यांच्या आठवणींना उजाळा देतोय. लता दीदींबद्दल मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की इतकी त्यांची खडतर परिस्थिती होती, मात्र स्वतःवरच्या स्वप्नांवर जर का विश्वास असेल, मेहनत घ्यायची तयारी असेल, तर आपण आयुष्यात काहीही अचीव करू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लता मंगेशकर. खरं तर त्यांच्या उत्कर्षाचा जो काही काळ आहे ना, तो 1950 नंतर सुरू झाला. त्यांची सगळी गाणी एका मागून एक हिट होत गेली आणि जवळपास प्रत्येक संगीतकाराकडे दीदी त्या वेळेला गात होत्या. त्या काळातले सुप्रसिद्ध संगीतकारांकडे लता दीदींनी गायलेली प्रसिद्ध गाण्यांची यादी करायची म्हटलं तर ती खूप अवघड आहे. म्हणजे आपल्याला खरंच प्रश्न पडेल की हे गाणं जास्त बेटर आहे की मग ते, कारण इतकी शेकडो गाणी दीदींनी त्या काळात जवळजवळ इतक्या संगीतकारांकडून गायली आहेत की त्यांची लिस्ट बनवणं म्हणजे महामुश्किलीचं काम. पण लता दीदींनी बदललेली एक खास गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. संगीतकार सलील चौधरी यांनी मधुमती सिनेमासाठी एक स्वरबद्ध केलेलं गाणं होतं, आजारे परदेसी. या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळालं आणि त्यानंतर पुढची सतत 10 वर्ष लता दीदींना फिल्मफेअरचं बेस्ट सिंगर अवॉर्ड मिळत गेलं. नंतर मात्र इतर गायकांना संधी मिळावी म्हणून स्वतःहून अवॉर्ड घेण्याचं लता दीदींनी थांबवलं. यातून लता दीदींचा स्वभाव दिसतो, कारण आत्ताचं जमणा असं आहे की गाता येतंय म्हणून मग संगीतकारही व्हावं, संगीत देता येतं मग एखादं गाणं आपण गावं, हा सध्याचा आपल्याला ट्रेंड दिसून येतोय. पण लता दीदींनी आनंद घन या नावानी संगीत दिग्दर्शनात जेव्हा स्वतःला आजमावत होत्या तेव्हा निसंशयी कलाकाराविषयीची निष्ठा होतीच, पण संगीत विषयाची एक मोठी जाण होती, चिंतन होतं. आणि म्हणूनच लताबाईंचा पार्श्वगायिका म्हणून लागणारा आवाज जितका उच्च प्रतीचा आहे तितकाच त्यांनी आनंद घन म्हणून दिलेलं संगीत सुद्धा खूप मोठं आहे. याच नोटवरती त्यांनीच संगीतबद्ध केलेलं पुढचं गाणं घेऊन येते आपल्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आज लता दिदींनी गायलेली आणि लता दिदींनी आनंद घन या नावाने संगीतबद्ध केलेली गाणी आपण ऐकतोय. मगाशीच मी म्हटलं की आजकालचा ट्रेंड असा आहे की जे जे काही करून बघता येतं ते करून बघावं, आणि जमलं तर ठीक आहे, नाहीतर मग प्रयत्न आपण केला याचं समाधान मिळतं. पण लता दिदींनी आनंद घन या नावाने संगीत देण्याचा जो हा प्रयोग केला तो अत्यंत वाखणण्याजोगा होता. त्या योग्यतेच्या लता दिदी मुळात होत्या की त्यांचा प्रयोग सुद्धा लोक डोक्यावर उचलून घेतील. त्यांनी संगीतबद्ध केलेली प्रत्येक गाणं सुद्धा आजही आपल्याला आठवणीत आहे. आजही आपण ते गुणगुणतो आणि ते पुन्हा पुन्हा लूप वरती ऐकावं अशी गाणी आपल्याला वाटतात. पण लता दिदी या खूप मोठ्या डिझायनर मेकर देखील मला वाटतात. प्लेबॅक सिंगरला त्या काळात रॉयलिटी तर सोडाच, पण मानधन सुद्धा धड मिळत नव्हतं. पण या परिस्थितीशी झगडत नेटानं प्रयत्न करत लता दिदींनी या क्षेत्रात सातत्यानं आणि धैर्यानं ही गोष्ट इन्सिस्ट केली. पार्श्वगायकाचा पार्श्वगायिकेचा उल्लेखही सिनेमांच्या नामोलिखित आला पाहिजे असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं. केवळ मुख्य नायिकेला श्रेया नामावलीत नाव असे, लता दिदींनी आपल्या कलेद्वारे आणि आपल्या खंबीर भूमिकेद्वारे ही सुद्धा पद्धत बदलली. आणि सिनेमा संपताना किंवा सिनेमा सुरू होताना जी नामावली येते त्यांच्यात सुद्धा पार्श्वगायक पार्श्वगायिकेच्या नावाचा उल्लेख करण्याचा पायखंडा पडला. याचं संपूर्ण श्रेय मला असं वाटतं लता दिदींना गेलंच पाहिजे. रॉयलिटीचा विषय असू दे किंवा मग स्वतःचं नाव पुढे आणण्याचा विषय असू दे, लता दिदींनी काहीही डिझाईन जे खंबीरपणे घेतलेली आहे ज्यामुळे त्यांनी त्यांचा इतर संगीतात काम करणाऱ्या लोकांनाही फायदा करून दिलेला आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे आणि त्यांचा आढावा घेणं किंवा एकूणच लता दिदींच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा मुळात अत्यंत अवघड काम आहे. म्हणजे मी आजवर जितके एपिसोड मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे ना, त्यातला सगळ्यात चॅलेंजिंग एपिसोड हा लता दिदींचा होता. की यांच्याबद्दल काय सांगू, किती सांगू, आणि एका एपिसोड मध्ये त्यांच्याविषयी काय काय बोलू, आणि तुम्हाला किती गाणी ऐकू, हाच प्रश्न मला पडला होता. पण खूप मला मजा आली आहे त्यांची ही गाणी ऐकून आणि त्यांच्या आयुष्यातील हे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवून. त्यांची ही हजारो गाणी सुरांच्या साह्यानं मागितल्यानं पसायदान, शिवरायांची सावरकृत आरती

वेळ झाली आहे आता तुम्हाला टाटा बाय बाय म्हणण्याची, पण दरवेळी एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर नक्की सांगा मेसेज करून. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. कारण अशी बरीच माणसं आपल्या आजूबाजूला बघतो जी म्हणतात की आजकालच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण क्लासिक रेडिओ शो मध्ये मराठीतली अशी सदाबहार गाणी घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुमच्या भेटीला. त्यामुळं व्हॉट्सअप

नक्की सांगा. मी आर्य प्रगती इथेच थांबते, पुन्हा भेटूयात नवीन एपिसोड मध्ये. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज.

ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: अभी अलविदा मत कहो.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: खबर।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।